0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலாம் சுஃபலாம் மலயஜ சீதலாம்.

मध्यम लहरी 239° हेक्टमीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारती

च्या वेव्स ओटीटीवरही उपलब्ध आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 29 आषाढ शक 1948 अर्थात 20 जुलै 2026 सकाळचे 5:56 होतात. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

वैभवी शेटे यांच्या स्वरात शिवमानस पूजा स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रभातवंदन कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांनी गायलेली भोपाळी ही रचना गंगाधर महांबरे यांची.

मन्नाटे यांनी गायलेली शैलेंद्र यांची हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वंदना विटणकर यांचं हे गीत.

0: या गीताबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:41 झाली आहेत. ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये फळबाग लागवडीसाठी टिप्स याविषयी संकलित माहिती.
1: मंडळी, फळपीक लागवडीला शासन सध्या प्राधान्य देत आहे. फळपीक लावल्यानंतर साधारणतः 6 ते 7 वर्षानंतर पुढं 20 ते 25 वर्षापर्यंत ते आपल्याला उत्पादनं देतात. शेतकऱ्यांना फक्त फळपिकेच लखपती करू शकतात, पण यासाठी या फळपिकांचं उत्पादन व्यवस्थापन अगदी चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे.

0: फळबाग लावणे अगोदर आणि लावल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. मंडळी, अत्यंत योग्य अशा जमिनी फळबाग लागवडीसाठी आपण निवडणं अपेक्षित आहे. खोल भारी पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चिक्कू, पपई, केळी, मध्यम पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत द्राक्षे, संत्रा, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरू, नारळ, तर हलक्या आणि माळाच्या बरडाच्या जमिनीत आंबा, आवळा, सीताफळ, चिंच अशी झाडं लावावीत. तामसर जमिनी उत्तम निचऱ्याच्या आणि लोहयुक्त असल्याने त्या अतिशय उत्तम ठरतात. हमखास बारमाही पाण्याची उपलब्धता असेल तरच आपण फळबागेकडे वळावं. पण चिंच, बोर, आवळा, सीताफळ, आंबा यासारख्या फळपिकांना पाण्याचं प्रमाण कमी असलं तरी चालू शकतं. म्हणून ही फळपिकं आपण कोरडवाहू भागात घेऊ शकतो आणि त्याद्वारे चांगले उत्पादन देखील मिळवू शकतो. फळझाडं लावण्यासाठी खड्ड्याऐवजी JCB ने चर काढा आणि शिफारस केलेल्या अंतरानुसार त्या ठिकाणी गाळपेर माती आणि शेणखत, पालापाचोळा, ट्रायकोडर्मा, सुपरफॉस्फेट इत्यादी टाकून त्या ठिकाणी फळरोप लावावं. शेतकऱ्यांनी एकतर एक फळपीक न लावता 2 ते 3 अगर 3 ते 4 प्रकारची फळपिकं लावणं हे सर्वदृष्ट्या फायद्याचं ठरतं. त्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. शिवाय मार्केटिंगमध्ये होत असणारं चढउतार आपल्याला लक्षात घेऊन त्यानुसार फळबागांची रचना आपल्याला ठरवता येते आणि त्यामुळं नुकसान होत नाही. फळपिकांचं यश हे खात्रीच्या गुणवत्तेच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातीवर अवलंबून असतं. म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव आणि कृषी विद्यापीठ यांच्यावर विश्वास ठेवून आपण योग्य त्या जातींची निवड करावी. याचवेळी निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेत कोणत्या जाती उपयुक्त आहेत याचा देखील निर्णय आपण जाती निवडताना घ्यायला हवा. फळझाडे लावताना कलम, रोपे इत्यादी हे विद्यापीठ किंवा शासकीय रोप वाटिकेतूनच खरेदी करायला हवीत. कलमे, रोपे आपल्या परिसरातल्या रोप वाटिकेतली असावीत. कलम जास्त वयाची, मूळ वेटोळी झालेली अशी निवडू नयेत. शक्यतो पुष्कळशा फळपिकांची लागवड ही जुलै ते ऑक्टोबर तसंच नोव्हेंबरपर्यंत केली जाते. केळी वर्षभर केव्हाही केली जाते, तर पपई ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान लावली जाते. पाणी उपलब्ध असेल तर सीताफळ लावल्यास आपल्याला चांगलं यश मिळतं. आंब्याच्या हापूस, केशर, आम्रपाली, रत्ना इत्यादी जाती, तर डाळिंबाच्या गणेश, अरक्ता, भगवा इत्यादी जाती, तर पपईच्या तैवान 785 तसंच आवळ्याच्या कृष्णा, कांचन इत्यादी जाती देखील आपल्याला उपयुक्त ठरतात. आणि अशा जातींची निवड केली तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. फळ रोपं लावताना व्यवस्थित भरलेल्या जागी कलमाचा जोड आणून तो जमिनीपासून 10 ते 12 सेंटीमीटरवर राहील तसंच मुळ्या दुमडल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने पिशवी अलगद कापून मातीच्या भेंड्यांसह लावून बाजूची माती दाबून घ्यावी. कुशल मजूर, आधुनिक सिंचन पद्धती, मार्केटिंगचा अभ्यास आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती आपल्या अनुभवाच्या जमेला असल्याच पाहिजेत, तरच या फळपिकापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात फळबाग लागवडीसाठी टिप्स याविषयी संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला आऊटू अतिक्रियता किंवा आऊटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात.

0: करतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जयी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
1: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा

0: मुताबिक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाड स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का. आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही ह. कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लामकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या मारवेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
2: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर 1 ऐकतो. नको काय म्हणतेस?
3: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर 1 करूया आणि ते बी फास्ट.
3: मग चालतंय की?
4: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
1: सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम, गाणी मनातली 7:45, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या सोलापूर प्रवेश अर्थात बरड नातेपुते इथल्या सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी सकाळी 9:00, 9:15 आणि संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ, यामध्ये साक्षी ही प्रियदर्शिनी तगारे यांची कथा आम्ही प्रसारित करू. 9:35 कार्यक्रम युवा बिट्स, मराठी चित्रपट संगीताची वेळ सकाळी 10:00, 10:10 संस्कृत वाणी, यामध्ये परमपूज्य टेंबे स्वामी महाराज रचित काही दत्त स्तोत्रांची माहिती, लेखन आणि वाचनस्वर मानसी पुजारी यांचा. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

यांनी घेतलेली मुलाखत आणि बुद्धिबळाच्या पटावर ही भाग्यश्री ठिपसे यांची मुलाखत आपण ऐकाल. 1 वाजता हिंदीतून बातम्या, 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आपण ऐकाल 1:40 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55 2 वाजता कृषीवाणी, यामध्ये टेरेस गार्डन याविषयी संकलित माहिती, 2:15 दोपहर समाचार.

मिनिटांनी भावधारा. ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55. 2:00 कृषीवाणी, यामध्ये टेरेस गार्डन याविषयी संकलित माहिती. 2:15 दोपहर समाचार. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. 3:00 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी यामध्ये गप्पा गाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक सादर करतील अप्पासाहेब गणपती गवळी आणि सहकारी, 6:20 संस्कृतमधल्या बातम्या, 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल, संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, वृत्तविशेष आपण ऐकाल 7:15, 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत, 8:05 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या, 8:15 नाझिया हसन यांनी गायलेली काही पॉप गीतं आम्ही प्रसारित करू, संसद समीक्षा 8:30, 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण, दिल्ली केंद्राचं हे प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत, 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांचं गायन त्यांनी गायलेला राग शंकर आम्ही प्रसारित करू, सभेच्या शेवटी रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्स OTTवरही उपलब्ध आहोत. आज दिनांक 20 जुलै 2026, सकाळचे 7 वाजलेत.

0: प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. गरजू माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. स्वामी विवेकानंद.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविषयी केलेलं आवाहन.
4: माननीय भारत निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याच्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या कायदेशीर अधिकार आहे. माझं एकही आव्हान आहे की प्रत्येक BLO जे आमचे आहे घरोघरी भेट देत आहेत आणि फिलअप केलेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे ते कलेक्ट करत आहेत. ते माझे सगळे सांगलीकरशी विनंती आहे की आपण सगळे आपले जे प्राप्त झालेले जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्यांचे सगळे बाबी ज्या ज्या माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते अचूकपणे एन्युमरेशन फॉर्म मध्ये आपण भरा आणि BLO आपल्या घरी भेट दिल्यानंतर आपण ते भरलेला एन्युमरेशन फॉर्म त्यांच्या हाती एकदा पुन्हा खात्री करून त्यांच्या हाती द्यावी, जेणेकरून आपल्या नाव आपली अचूक माहिती येणारा जे यादी तयार होणार आहे यादीमध्ये अचूकपणे तो नाव जे आहे समाविष्ट केली जाईल. फक्त एकच आहे की कोणी जे आहे याच्यामध्ये एन्युमरेशन फॉर्म BLO कडे द्यायला ते विसरू नका, कारण आपल्या जर

0: न्यूमरेशन फॉर्म बीएलओंकडे जर प्राप्त नाही झाले तर आपल्या नाव जे आहे पुढील मतदार यादीमध्ये येण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, कदाचित ते नाव बाद पण पडू शकतात. तर भारत निवडणूक आयोगाच्या जे ध्येय आहे की एकही जेन्युइन मतदार या SIR कडून ते त्यांचे नाव वगळले जाणार नाही, या जे हेतू आहे ह्याला थोडा आम्ही मदत करू, ह्याला अजून शक्ती देऊ आणि थोडा इनिशिएटिव्ह लोकांकडून येणे अपेक्षित आहे की आपण आपल्या घरी बीएलओनी भेट दिली ते आपण 100% आपले सगळे एन्युमरेशन फॉर्म जे आपल्या घरातला प्राप्त झालेला आहे त्याला भरून संबंधित बीएलओंकडे प्रत्यर्पित करावी, जेणेकरून त्यांनाही आपल्या पूर्ण यंत्रणाला शासनाला आपलं नाव अचूकपणाने ते जे शेवटची जी यादी आहे त्याच्यामध्ये घेणे आमच्याकडे पण शक्य होईल.
1: श्रोतो, SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आपण सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याशी बोललो. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

0: आषाढी एकादशीचा उपवास, बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होळी खास,
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी,
0: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: सारे जमाने पे मौसम सुहाने पे इस दिल दीवाने पे वीरानी सी थी छाई आप आए बाहर।
4: श्रोते हो, जुबिली स्टार राजेंद्र कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता।

0: गाता रहे मेरा दिल आज सकाळी 11 वाजता।
1: संस्कृत वाणी, संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका। दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:07 होत आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माते पिसळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका, येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:30 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, गावी हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ

0: शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शनरांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारी दरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील एकंदर 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ती संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तूर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात

0: कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोल शून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106 मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा वाळवा मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:21 होत आहेत. एक गाणे ताजे तवाने.

एक गाणे ताजेतवाने स्वप्निल बांदोडकर यांनी गायलेलं मिलिंद जोशी यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होतात. आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळेमुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण

0: पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोहोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले की नाही याची तपासणी होणं आणि टँकर पोहोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते की नाही याचं नियोजन हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं आणि मग ते करण्यासाठी पर्याय मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या वेळ ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसील मध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो. म्हणजे तहसीलदार

0: च्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं, ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी, समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रकाने काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वांचं नियंत्रण, सर्वांचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचे पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जे काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या तीन महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोतेहो, अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं, वैद्यकीय केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी आणि पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं. आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे.
2: संस्कृत वाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: रिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:40 झाली आहेत। श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
5: श्रोत्यांनो नमस्कार। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर मडके सर नमस्कार।
6: नमस्कार।
5: सर, आजकाल बऱ्याचदा अन्न भेसळीचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात, या अन्न भेसळीचा श्वसन विकार किंवा अशा आजारांशी काही संबंध असतो का?
6: अगदी चांगला प्रश्न विचारलात आणि हा सोशल इश्यू पण झालेला आहे। गेला महिना दीड महिना याबद्दल सोशल मीडियामध्ये वर्तमानपत्रांमध्ये मोठी चर्चा आहे। अन्न भेसळ करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे। श्रोते हो, आपण जे खातो त्याचा प्रत्यक्ष संबंध श्वसन विकारांशी असतो, कारण पित्तविकार असलेल्या अनेकांना श्वसन विकार असतात हे शास्त्र आपल्याला सांगतं आणि ते सिद्ध झालेलं आहे। जेव्हा अन्नामध्ये भेसळ असते त्यामध्ये वेगळ्या प्रकारची विषारी रसायनं मिसळलेली असतात। काय होतं की असे पदार्थ जे आहे ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात किंवा आता सांगितलेले पदार्थ मिसळलेले असतात, त्यामुळं आपल्या श्वासनलिकांची संवेदनशीलता वाढते, हायपर रिएक्टिव्ह होतात ही श्वासनलिका आणि दम्यासारखा त्रास सुरू होऊ शकतो। कारण बऱ्याचदा केळीसारखे पदार्थ जे आहेत त्यामध्ये कार्बाइड, कॅल्शियम कार्बाइड मिसळून किंवा त्याचा आधार घेऊन त्यांना पिकवलं जातं। यामध्ये विषारी आर्सेनिक असतं, फॉस्फरस असतं,

0: जे श्वसनासाठी धोकादायक असतात. डाळीमध्ये मेटॅनिल येलो किंवा सुदान डाईज वापरले जातात किंवा हळद मसाले यांच्यामध्ये सुद्धा असतं. हिरव्या भाज्या ज्या असतात त्या आकर्षक आणि चमकदार दिसण्यासाठी मॅलाकाइट ग्रीन वापरलं जातं. श्रोते हो, हे सगळे रंग श्वसनासाठी धोकादायक आहेत. ते केवळ दमा सीओपीडी करत नाहीत तर फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा निर्माण करू शकतात. जड धातू असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात या सगळ्यामुळे ज्यामुळे सल्फाइड्स किंवा सोडियम नायट्राइट असतात त्यामुळे अलर्जी होते, दमा होतो, श्वासनलिकेचा दाह होतो, दम्याचा तीव्र झटका येऊ शकतो आणि अर्थात ज्या आतड्यामध्ये हे जातात त्या आतड्यावर सुद्धा परिणाम होतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. सर तुम्ही सांगताय मग अशा पेशंट मध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते?
0: मगाशी मी सांगत होतो की आतड्यांवर परिणाम होतो कारण हे जे भेसळयुक्त पदार्थ असतात ते जेव्हा आतड्यामध्ये जातात तेव्हा आपल्या आतड्यामध्ये आपल्या शरीराचं संरक्षण करणारी सूक्ष्मजीव असतात म्हणजे उपकारक जीवाणू असतात याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो त्याच्यावर परिणाम होतो आणि आपल्याला मदत करणारे सूक्ष्मजीव हे मरून जातात.
1: ओके.
0: आणि नको असलेले सूक्ष्मजीव वाढू शकतात. धान्य सुका मेवा किंवा मका हे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी अल्फाटॉक्सिन नावाचा पदार्थ जो आहे तो त्रासदायक असतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये विशेषतः यकृताला विषबाधा होते, यकृताचा कॅन्सर उद्भवू शकतो कारण हा अल्फाटॉक्सिन म्हणजे ऍस्पर्जिलस नावाच्या बुरशीमुळे तयार होणारा हा विषारी रसायन आहे.
1: बापरे.
0: आणि जेव्हा हे पदार्थ जे आहेत खाद्यपदार्थ ते व्यवस्थितपणे साठवले जात नाहीत तेव्हा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे तुम्ही जे खाताय ते मग सुका मेवा असेल, ड्राय फ्रुट्स असतील, ते कुठून येतं, ते कुठे साठवलं जातं ह्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं.
1: बरोबर.
0: जे मांसाहारी लोक आहेत जे मासे खातात मांस खातात ते टिकवण्यासाठी काही वेळा फॉर्मॅलिन वापरलं जातं जे बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सरचा धोका असतो घशाचा किंवा रक्ताचा. श्रोते हो, तुम्हाला श्वसनविकार व्हायचा नसेल, दमा व्हायचा नसेल तर तुम्ही काय खाता याच्याकडे लक्ष द्या आणि पदार्थ बाहेरून विकत आणत असताना त्याच्यावर काही योग्य असा शिक्का आहे का आणि जो प्रमाणित आहे का
1: हे बघायला पाहिजे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 0 63 934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 7:45 झाली आहेत. गाणी मनातली. सुरुवातीला साधना सरगम यांनी गायलेलं मलिका अमर शेख यांचं हे गीत.

0: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: या गीताबरोबरच आजचा गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा

करू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglyakashwani@gmail.com sanglyakashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली। आज सकाळी 9:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमात साक्षी ही प्रियदर्शनी तगारे यांची कथा आम्ही प्रसारित करणार आहोत। 10:10 संस्कृतवाणी यामध्ये परमपूज्य टेंबे स्वामी महाराज रचित काही दत्तस्तोत्रांची माहिती आपण ऐकाल। लेखन आणि वाचनस्वर मानसी पुजारी यांचा।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आणि 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या बरड नातेपुते इथल्या सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या 3 देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10-19 जुलै दरम्यान झालेल्या 58 रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं,
1: यावर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्यावर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27 वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारी पहिले आलो आहोत.
0: 37 आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुणवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची

मागणी करणारी याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचूक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथं काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता ऐकूया आषाढी वारी सोहळ्यावर आधारित कार्यक्रम.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची. हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा भक्ती सोहळा म्हणजेच आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानं अवघा जिल्हा भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला आहे. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठल नामाचा अखंड जप, हातामध्ये भगवी पताका आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची आस, असे लाखो वारकरी संत वाङ्मयातील अनेक ओव्या आणि अभंग म्हणत सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून समाजाला ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश दिला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या दोन महान संतांच्या पालख्या आजही लाखो भाविकांना समता, बंधुता आणि प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मुक्काम काल नातेपुते इथं झाला. जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची तयारी पूर्ण केलेली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन यांनी प्रशासनाची सज्जता कशी आहे याविषयी माहिती दिली.
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडची डागडोजी झालेली आहेत. आम्ही भरपूर म्हणजे पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. मागच्या 2 दिवसापासून खूप पाऊस पडला, पाऊसमध्ये बरेच चिखल आल्यानंतर सुद्धा आम्ही पूर्णपणे आता नियंत्रण ठेवून आम्ही पूर्णपणे रोड दुरुस्ती वगैरे आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचे पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. 2 पूल मागच्या वारी पण अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहेत. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी हा वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असं 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसेल.
0: हिंगोली जवळच्या नरशी इथून निघालेली संत नामदेव महाराजांची पालखी आज बार्शीमध्ये दाखल होणार आहे. नामदेव महाराज यांचे गुरु असलेले संत विसोबा खेसर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गुरूंच्या मायभूमीत म्हणजेच बार्शी इथं त्यांचे शिष्य असलेले संत नामदेव महाराज यांची पालखी येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये आणि समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचा 16वा मुक्काम बार्शी तालुक्यातल्या खांडवी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्याबाबत आणि पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही बाबत जिल्हा परिषद सोलापूरनं दिलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
2: जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र, जे आपण जर्मन हँगर म्हणतो, ते आम्ही उभा केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचा पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा सोडा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये. माझी फक्त एक सल्ला किंवा आव्हान राहील की तुम्ही मज्जांना या आणि आपले विठोबाची

0: आरती करून त्यांचे दर्शन करून मज्जाना परत जा आणि जे काही तुम्हाला लागेल जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे.
1: सर्व संतांनी लोकजागृतीसाठी निर्माण केलेलं एक अद्वितीय सांस्कृतिक व्यासपीठ म्हणजेच वारी. ठराविक काळानं समूहानं विठ्ठलाची उपासना करण्याची ही परंपरा आहे. जेव्हा एखादी कृती सामूहिक स्वरूपात घडते तेव्हा तिचा प्रभाव सुद्धा व्यापक असतो. म्हणूनच आषाढी वारीला भक्ती परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. या आषाढी सोहळ्याविषयी आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी योगी निरंजन महाराज म्हणाले.
2: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुवर्णमयी आषाढी पालखी वारी सोहळा हा ज्येष्ठ वद्य अष्टमीला सुरू होतो आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात प्रवेश करतो. 19 मुक्काम असलेली ही ज्ञानोबांची आषाढी वारी 3 जिल्ह्यातून जाते, अनुक्रमे पुणे, सातारा आणि सोलापूर. आज आपण सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो आहे. सोलापूर म्हणजे काय तर सर्व वैष्णवांचं पैतृक स्थान, बापाचं स्थान आणि माऊलींसाठी त्यांचा जीवीचा जीवा असलेलं पांडुरंगाचं स्थान. वर्षानुवर्षे विटेवर उभारून तो ज्या भक्तांची वाट पाहतो आहे ते भक्त आता सोलापूरमध्ये येतात आहे, त्याच्या हद्दीत येतात आहे, त्यामुळे तो सुद्धा तेवढाच उत्साही आहे आणि सगळ्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा आता तेवढाच उत्साह आहे. सोलापूर जिल्हा म्हणजे काय तर ज्ञानोबराय महाराजांच्या या दैदीप्यमान ऐश्वर संपन्न अशा पालखी सोहळ्यामधले सगळे रिंगण, आता म्हणजे एक पाठीमागचं आपलं उभं रिंगण जर सोडलं तर आता सगळे रिंगण हे सोलापूर जिल्ह्यात होतील, त्यामुळे रिंगणाचा उत्साह आहे. पांडुरंगाच्या अतिशय समीप आपण अजून पोहोचतोय, मार्गक्रमण करतोय, त्याचा आनंद आणि तिसरा टप्पा सुरू झालेला आहे याचा उत्साह. वारी ही सदैव नित्य आणि नूतन आहे. शाब्दिक भाषेमध्ये जर समजा आपण बोलायला गेलो तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या जवळपास चौपट आहे. त्यातल्या त्या तरुणाई ही वाखाणण्याजोगते. म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की अध्यात्माकडे तरुणाईचा कल नाही, त्यांनी वारीत येऊन पाहावं. यावर्षी तरुणांची संख्या खरंच आणि खरंच कौतुकास्पद आहे.
1: कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठोबाचा प्राणसखा, साधकांचा मायबाप, ज्ञानियांचा राजा आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं व्यक्तिमत्व जे दडलेलं आहे ते फक्त माऊली या शब्दातच. ज्ञानेश्वर माऊलींनी बहुजनांच्या सगुण भक्तीला डोळस केलं आणि भागवत धर्माचा पाया घातला. या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी वारीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
3: या संपूर्ण सोहळ्याकडे पाहताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी या ठिकाणी मला आठवते. जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञान, ध्यान आणि समाधान ह्या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होत असते. जे ध्यानी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना जे अपेक्षित ध्यान साधन आहे ती सुद्धा या ठिकाणी घडते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा. भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगोळ्याशी पाय, तुका मणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाय पावरे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि ह्याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय, याबद्दल खूप आनंद आहे.
1: संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कई एकादशी आषाढीये. ज्याला पंढरीचा टकळा लागला आहे त्याचं मन संपत्ती सोहळा यामध्ये रमत नाही. एकादशी केव्हा येते आणि दिंडी केव्हा निघते याच भावनेनं तो वारकरी पंढरपूरला जाण्याची वाट पाहत राहतो.

0: आशिरसच्या प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी वारकऱ्यांसाठी केलेलं नियोजन आणि दिलेल्या सुविधा याविषयीची माहिती दिली.
1: आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात होत आहे आणि धर्मपुरी इथे आत्ता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सज्ज आहोत. आपल्याला माहिती आहे इथूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचं आगमन होतं आणि पुढे तिथून कारुंडे बंगल्यानंतर नातेपुते इथे पहिला मुक्काम होणार आहे. आता प्रशासनाची त्या दोन्ही दृष्टीनं पूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात माऊलींचं आगमन होईल आणि जिल्हा प्रशासनातर्फे माननीय मंत्री महोदयांतर्फे इथे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि उद्या त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचं सुद्धा पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन हँगर्सची सुविधा आपण निवासासाठी देतो आहोत गेल्या वर्षापासून. यावर्षी त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे पावसाळा लक्षात घेऊन आणि सर्व वारीचा प्रवास हा सुखकर पद्धतीनं होईल. वारकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आहेत या व्यवस्थित पुरवल्या जातील ह्याच्याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. चरण सेवा ग्रामविकास विभागामार्फत दिली जात आहे आणि सर्व डिपार्टमेंट्स एकत्र येऊन माऊलींची सेवा करण्यासाठी आत्ता सज्ज आहे. कालपर्यंतचा अंदाज घेता आम्हाला असं वाटत होतं की खरं तर यावेळी वारकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे किंवा काय पावसाळ्यामुळे, परंतु आत्ता सकाळपासून आम्ही अकलूजवरून धर्मपुरीपर्यंत येतानाच्या प्रवासात जे बघतोय तर खूप मोठ्या प्रमाणावरती वारकरी सहभागी झालेले दिसतात. तर मला सर्व वारकरी महोदयांना हे एकच सांगायचं आहे की आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोतच, पण पावसाळा लक्षात घेऊन आणि गर्दी लक्षात घेऊन आपणही या सोहळ्याचा आनंद घेताना तो त्यात आपण कुठे स्वतः जखमी होणार नाही किंवा आपली काही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधायचा.
0: श्रोतेहो, वारीतील दिंड्या, त्यांची शिस्त, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जीवन पद्धती समाजासाठी प्रेरणादायी आहे. हजारो लोक कोणत्याही दिखाऊ व्यवस्थापनाशिवाय 21-22 दिवसांचा प्रवास अत्यंत आनंदानं आणि शिस्तीमध्ये पूर्ण करतात. वारीचा सोहळा हा भारतातील जिव्हाळ्याचा आणि स्वयंशिस्तपूर्ण एकमेव सोहळा आहे. याविषयीची अधिक माहिती दिली माजी आमदार रामहरी रुपनर यांनी.
2: वारी जी आहे हे अतिशय आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. किती लोक चालतात, किती लोक कसे जातात आणि ते भावनेने इतके भारावलेले असतात, त्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत देहभान विसरून स्वतःचा प्रपंचाचा विचार विसरून चालतात, हे विशेष आहे. हे जगातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा सोहळा आहे. हा सोहळा इथं सगळ्या लोक शिस्तीत चालतात, सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था होतात, कुणीही उपाशी राहत नाही, कुठेही ॲक्सिडेंट होत नाही, कुठेही कुणाला काही इजा होत नाही आणि कुणाला काही सांगावं लागत नाही. सर्व लोक स्वयंस्फूर्तीनं अतिशय शिस्तीत चालतात आणि मुखात हरिनाम घेत आळंदीपासून पंढरपूर जातात. हे वेगळं आणि आगळं जीवनामधलं एक त्यांच्या जीवनामध्ये हा 15-20 दिवसाचा जो काही प्रवास आहे हा जीवनामध्ये फार वेगळा अनुभव आहे आणि सगळ्या लोकांनासुद्धा, आजूबाजूच्या आणि जगातील लोकांनासुद्धा हे पाहण्यासारखं आहे, ह्याच्यातून खूप घेण्यासारखं आहे की अशा प्रकारचा सोहळा असू शकतो, अशा प्रकारची शिस्त असू शकते आणि अशा प्रकारचे परमेश्वरासंबंधीचं एक भक्तिभाव व्यक्त करण्याची परंपरा ही भारतामध्ये अनोख्या पद्धतीची परंपरा आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सामील आहोत, आपण भाग्यवान आहोत.
0: या वारीच्या प्रवासामध्ये प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेत असतो. अनोळखी व्यक्तीलाही आपलं मानून आधार दिला जातो. मोठ्या पदांवरील व्यक्ती देखील दिंडीमध्ये सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच राहतात, त्यामुळे अहंकार गळून पडतो आणि साधेपणातील आनंदाचा अनुभव मिळतो. असाच अनुभव कथन केला सेवेकरी डॉक्टर अरुण औटी यांनी.
3: गेल्या 10 वर्षापासून माऊलीची सेवा करतो, त्यामध्ये विशेषतः पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आणि त्यांना औषधोपचार हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमातला विषय आहे. त्यानंतर आम्ही सफरचंद आहे, संत्री वाटप, बिस्किट वाटप, तुमचं राजगिऱ्याचा लाडू, चिक्की वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी कमीत कमी 10,000 पिसलरी पाण्याच्या बॉटल वाटतो आणि हे सर्व माऊलीच्या कृपेनेच होतं, त्यांच्या आशीर्वादानेच होतं. 5 वर्षापासून या आमच्या ह्या उपक्रमामध्ये मालिश उपक्रम पण वाढवला आहे, त्यामध्ये आम्ही नवीन प्रकारच्या फिजिओथेरपीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे सेवा देण्याची, त्यांच्या मसलला चांगला टोन देण्याचा प्रयत्न करतो. आमची मेडिसिन बरोबर कमीत कमी 15 मसाज

0: त्यांची टीप कंटिन्यू चालू असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पायी चालत असतात, त्यामुळे पायाला आलेले फोड असतात, पाय दुखत असतात, जास्त करून आता पाण्याच्या प्रॉब्लेममुळे पोटाचे आजार असतात, आणि दुसरं फंगल इन्फेक्शन ह्याच त्यांच्या त्यांना त्रास असतात. त्याला आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा प्रयत्न करतो.
1: श्रोते हो, दैनंदिन जीवनातल्या संकटांना हसतमुखानं सामोरं जाण्याची वृत्ती, मनावर ताबा ठेवण्याची सवय आणि सात्विक जीवनातून मिळणारा आनंद याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर किमान एकदा तरी वारीला जायलाच हवं. वर्षातून वेळात वेळ काढून आम्ही वारीला येतो आणि आत्मिक समाधान लाभतं अशीच भावना व्यक्त केली परभणीचे शिक्षक सुभाष ढगे यांनी.
2: मागील 11 वर्षापासून आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो. आम्हाला पूर्ण वारी करता येत नाही, परंतु सुट्टीचे काही दिवस घेऊन आम्ही ही वारी करतो. यावर्षी वारीची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक वाढत आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचं प्रतीक आहे आणि संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम या वारकरी संप्रदायाने संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत यांनी केलेलं असल्यामुळं एक धर्मविरहित जातविरहित मानवतावाद रुजवणारी पेरणारी निसर्गाला पूजणारी ही वारी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि एक माणसाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख आणि आध्यात्मिक सुख हे त्याची आत्मिक शांतता प्रस्थापित करतं याच्यासाठी वारी माणसाला ऊर्जा देणारी वारी आहे असं मला या निमित्ताने वाटतं.
1: वारी ही भक्तीची यात्रा असली तरी तिच्यात स्त्रीच्या कर्तृत्वाचा सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसतो. पावलं पावली चालणारी ही स्त्री श्रद्धेसोबतच समाजात सशक्त ओळख निर्माण

0: हे त्याची आत्मिक शांतता प्रस्थापित करते, याच्यासाठी वारी माणसाला ऊर्जा देणारी वारी आहे असं मला या निमित्ताने वाटतं.
1: वारी ही भक्तीची यात्रा असली तरी तिच्यात स्त्रीच्या कर्तृत्वाचा, सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसतो. पावलं पावली चालणारी ही स्त्री श्रद्धेसोबतच समाजात सशक्त ओळख निर्माण करते. एक सेवेकरी महिला नंदुबाई घिवरे यांना आम्ही भेटलो त्या धाराशिवच्या. अतिशय सुंदर अभंग त्यांनी गायला आहे, तोच ऐकूया.

0: pi. Se aí se atragui de ti, aí se crita na sala. Aí se crita na sala.
1: Aaj, mhanje somvari 20 tarkhela ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथं होणार आहे.

0: वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदिये आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मध्यम लहरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटीवरही उपलब्ध आहोत. सकाळचे 9:01 झालंय. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा हसबनीस. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: पनीर गोकुल चतख्या। चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: या जगात असा एकही माणूस सापडणार नाही की जो विचार करत नाही। प्रत्येक माणूस चिंतन करत असतो, पण बहुधा तो अनिष्टच चिंतन करत असतो। बहुतेक सर्व लोक नेहमी अनिष्ट चिंतन करतात, अनिष्ट विचार करतात। जगात जे काही दुःख निर्माण झालं, अडचणी निर्माण झाल्या, समस्या निर्माण झाल्या, रोगराई आपत्ती विपत्ती निर्माण झाली, या सर्वांचं एकमेव कारण म्हणजे अनिष्ट विचार। तुमचे विचार जर अनिष्ट असतील तर त्यातून जे निर्माण होतं ते अरिष्टच निर्माण होतं। म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्ही विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे। चिंतनाच्या ठिकाणी सावध राहिलात की तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल। म्हणून संसारी असावे सावध हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते। वास्तविक जगातील सर्व दुःखाचं मूळ आपल्या ठिकाणी नांदणाऱ्या अनिष्ट विचारात आहे, आणि हे न कळल्यामुळंच लोकांनी संसारावर खापर फोडलं। जीवनविद्या सांगते की संसार वाईट नाही, बायको मुलं वाईट नाहीत। वाईट काय आहे? तर तुझं जे चिंतन आहे, अनिष्ट आहे, ते वाईट आहे। त्याऐवजी तुम्ही इष्ट चिंतन कराल तर तुमचे सर्व प्रश्न सुटतील। तुकाराम महाराज सांगतात, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी। किंवा हित ते करावे देवाचे चिंतन। अहो, यापेक्षा सोपं काय सांगणार? आता देवाचं चिंतन करायचं म्हणजे कुणाचं चिंतन करायचं? जीवनविद्या सांगते की देवाचं चिंतन करायचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन करायचं। दिव्यत्व कुठे आहे? जीवनविद्या सांगते दिव्यत्व कुठे नाही। तुमचा प्रश्न दिव्यत्व कुठे आहे, तर दिव्यत्व कुठे नाही हा माझा प्रश्न आहे। वास्तविक दिव्यत्व जे आहे ते तुम्ही पाहाल तिथं आहे, पाहाल तिथं दिव्यत्व आहे। प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनं तुझा नारायण आहे कुठे असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रल्हादानं उलट प्रश्न केला की माझा नारायण नाही कुठे। याचा अर्थ तुम्ही पाहाल तिथं तो आहे। त्याप्रमाणे दिव्यत्व जे आहे ते तुम्ही जिथं पाहाल तिथं ते आहे। जिकडे तुम्ही पाहाल तिकडे दिव्यत्व आहे। झाडांकडे बघा, आकाशाकडे बघा, सूर्य चंद्र यांच्याकडे बघा, पशु पक्षी माणूस या सर्वांकडे दिव्यत्व आहे। हे जे दिव्यत्व आहे, या दिव्यत्वाचं तुम्ही चिंतन करा, त्याचं दर्शन घ्या। तुम्ही सतत त्याचं चिंतन करा, त्याचं सतत स्मरण करा, त्याचं अनुसंधान करा, त्याचं अवधान करा। जीवनविद्या सांगते की आपल्या शरीरापेक्षा दिव्यत्व दुसरं कुठे आहे? आपल्या मानवी शरीरापेक्षा दिव्यत्व दुसरं काही नाही। जीवनविद्या सांगते की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर आहे म्हणून धर्म आहे, शरीर आहे म्हणून समाज आहे, शरीर आहे म्हणून बायको आहे, नवरा आहे, जग आहे, शरीर आहे म्हणून सर्व ब्रह्म आहे, शरीर नाही तर सर्व शून्य। वास्तविक आपलं हे शरीर आहे म्हणून सर्व आहे, आणि हे शरीर नाही तर सर्व शून्य आहे, हे आपण ध्यानात ठेवायला हवं। लोकांमध्ये असा गैरसमज आहे की आपलं हे जे शरीर आहे हे असार आहे, आपलं शरीर हे नाशवंत आहे। मी त्यांना सांगतो की अरे, पण तू रडतोस कशाला का? ते जाईल तेव्हा जाईल, पण तू आत्तापासूनच कशाला रडतोस? मरशील तेव्हा मरशील, आत्तापासून रडतोस कशाला?

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा।

जीवनविद्या सांगते की तू सुखानं संसार कर. संतही तेच सांगतात, ते सांगतात सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी. सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी असं म्हटलेलं आहे. आता हरीचं स्मरण करायचं म्हणजे कुणाचं स्मरण करायचं? त्यासाठी सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंद पदते हरी म्हणती तया असं म्हटलेलं आहे. हरीचं स्मरण करायचं म्हणजे आनंदाचं स्मरण करायचं आणि आनंदात राहायचं. समुद्रामध्ये आनंदानं पोहायचं म्हणजे प्रथम समुद्रात पोहायचं कसं हे आपल्याला शिकावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाच्या डोहात पोहण्यासाठी आनंदाच्या डोहात पोहायचं कसं हे प्रथम शिकावं लागतं. लक्षात घ्या की आपोआप काही होत नाही आणि केल्याशिवाय काही होत नाही. सांगायचा मुद्दा असा मला की देवाचं चिंतन करायचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन करायचं हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. देवाचं स्मरण करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गणपती शंकर किंवा अन्य मूर्ती येतात. जीवनविद्या सांगते की यापेक्षा दिव्यत्व पहा. ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा. ते सांगतात हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोचे. ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी समस्त हा शब्द वापरलेला आहे. वास्तविक समस्त या शब्दात काही वेगळं नाही. जो या विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असं पाहतो तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रकट आहे, मूर्तिमंत आहे. हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही. इतकंच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगायला सुद्धा काही उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म बायको मुलं घरदार उद्योग व्यवसाय यज्ञयाग भजन पूजन प्रपंच परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही. थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे. जीवनामध्ये मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही हीच खरी मानवजातीची शोकांतिका आहे. सांगायचा मुद्दा असा की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो हे चिंतन करणं हा महत्वाचा भाग आहे. चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. जीवनविद्या सांगते की देवाचं चिंतन म्हणजेच दिव्यत्वाचं चिंतन जर सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणेच येतील. जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, तुमचं जसं चिंतन तसे तुमचे विचार. जीवनविद्या सांगते की एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारते आणि विचार सुधारले की उच्चार आचार हेही सुधारतील. मी हे नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे, दुःखी होणं कठीण आहे. पण परिस्थिती मात्र उलट आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी त्याप्रमाणे सुखाचं असतं. ते हाताला लागतं पण हातात येत नाही.

0: आज असा हाताला लागतो पण तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात येत नाही. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय भडे असं म्हटलेलं आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रियदर्शिनी तगारे यांची कथा साक्षी.
1: माझघराच्या दारासमोर वहिनी आसनावर बसल्या होत्या. चौरंगाच्या बाजूला शिसवी देव्हाऱ्याजवळ मोठी पितळी समई तेवत होती. तिचा उजेड देव्हाऱ्यातल्या देवांवर पडलेला. देवीच्या मूर्तीशेजारी गोपालकृष्णाची छोटीशी मूर्ती वेगळेपणानं उठून दिसत होती. बसल्या जागेवरून वहिनींनी गोपालकृष्णाला हात जोडले. त्यांनी चौरंगावरच्या ज्ञानेश्वरीकडे पाहिले. अजून कुणाचीच चाहूल नव्हती. तेवढ्यात माझगराशी पावलं वाजली. एक दोघी आल्या होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोच आणखी तिघी चौघी आल्या. तशी वहिनींनी ज्ञानेश्वरी उघडली. वहिनींचा लयबद्ध गोड आवाज माझगरात भरून राहिला. त्या शांतपणे एक एक ओवी वाचत होत्या. अर्थ ऐकताना बायका मात्र मान हलवून समजल्याचं दाखवित होत्या. एखाद्या ओवीचं स्पष्टीकरण करताना चर्चा व्हायची, पण आज वहिनींचं मन सर्वस्वी त्यात नव्हतं. पानावरच्या शेवटच्या ओवीशी आल्यावर त्या थबकल्या. अर्थ सांगून त्या थांबल्या. पानात खूण ठेवली आणि नमस्कार करून ज्ञानेश्वरी मिटली. त्याबरोबर एक एक करत सगळ्या बायका उठल्या. त्यांच्याबरोबर बोलत बोलत वहिनी बैठकीच्या प्रशस्त खोलीत गेल्या. चौकातलं ऊन शेवटच्या पायरीपुढे सरकलं होतं. म्हणजे 5 वाजायला आले होते. अजून अपर्णा शैलेशचा पत्ता नव्हता. वहिनी वाड्याच्या दाराशी आल्या. बाहेरच्या कट्ट्यापाशी टेकून त्यांनी कपाळावर हात धरला. दूरपर्यंत शैलेशची गाडी दिसत नव्हती. कोपऱ्या

त्यावरूनच शैलेश हॉर्न द्यायचा. अंगणातल्या प्राजक्ताशी चार फेऱ्या मारून त्या अस्वस्थपणानं पुन्हा दाराशी आल्या. उद्या नवरात्राची पहिली माळ, तरी अपर्णाचा पत्ता नाही. खरं तर सर्व पित्रीच्या पक्षालाच दोघं येतात. वहिनींनी उसासा टाकला. त्यांची नजर मागं वाड्याकडं गेली. 5-6 पिढ्या पाहिलेला हा भक्कम दगडी वाडा अजून खणखणीत होता. गावात सगळ्यात दिमागदार. आता नवे बंगले झालेत, 5 मजली इमारती चढल्यात, पण या वतनदार चौसोपी वाड्याची शान कुणालाच नाही. आता वतनं गेली तरी अजून सावकारांचा दबदबा होता. प्रत्येक पिढीनं नाव कमावलं होतं. नानांच्या वडिलांनी, निळूभाऊंनी शेतीला आधुनिक रूप दिलं. त्यानंतर नानांनी शेतीपंपाची एजन्सी घेतली, आणखी भरभराट आणली. त्यांचा मोठा लेक जयेश खूप शिकला, परदेशात स्थायिक झाला. धाकटा शैलेश इंजिनियर होऊन मुंबईत नोकरीला लागला. तशी नाना वहिनींना चिंता पडली, एवढ्या पसाऱ्याचं काय होणार. उन्हं उतरली, पलीकडच्या झाडांच्या शेंड्यांवर मावळतीची तांबूस झळाळी आली. वहिनींची पावलं पूर्वेच्या चौकातल्या देवळाकडं वळली. गाभाऱ्यातल्या देवीच्या मूर्तीला त्यांनी मनापासून हात जोडले. नानांच्या पणजोबांनी बांधलेलं काळ्या कुळकुळीत घडीव दगडांचं हे देऊळ, चढत जाणाऱ्या उंच पायऱ्या, मधोमध संगमरवरी गाभारा, त्यात उभी असलेली दुर्गादेवीची अप्रतिम देखणी संगमरवरी मूर्ती, तिन्ही बाजूंना सुबक दगडी जाळीची महिरप, त्यातूनही देवीची मूर्ती दिसायची. राजस्थानातून कारागीर इथं आणून खास घडवलेली देवी. जवळजवळ वर्षभर तो ती घडवत होता म्हणे. पुढे बायकापोरांना आणून तो इथंच कायमचा राहिला. त्याच देवीलालच्या पुढच्या पिढ्या आता बंगल्यांची कामं करतात. अजूनही दरवर्षी नवरात्राचा शिधा त्यांच्या घरी पोच होतो. नवरात्राच्या उत्सवाचं शैलेशला लहानपणापासून खूप वेळ. पहाटे देवळात घट बसायचे, त्या अंधुक उजडात पुरुषभर उंचीच्या समया तेवत असायच्या. आरतीचं तेजाळलेलं तबक आणि समयांचा प्रकाश पाहण्यासाठी केव्हाचाच उठून तो आंघोळ करायचा. ते आठवून वहिनींना आत्ता हसू आलं. आली का अपर्णा, आवाजासरशी वहिनी मागे वळल्या. ठुसे वहिनी देवीला आल्या होत्या. अजून तरी नाही, दोघं नवरात्र चुकवायची नाहीत, ठुसे वहिनी बोलल्या. ते खरं होतं, नवरात्र हा त्यांच्या घरातला कुळाचार. शैलेशने सारं पहिल्यापासून आपलं मानलं. अपर्णाही तशीच. शैलेश दुसऱ्या माळेला परततो, पण ही दसऱ्यापर्यंत थांबते. तिनं वहिनींकडून सगळं मनापासून शिकून घेतलं. सारा कुळाचार अजूनही निगुतीनं पार पडतो. शैलेश अपर्णा येतातच, मग यंदाच असं कसं अंतर पडेल. वहिनींना गाडी दारात थांबल्याचा आवाज आला. त्या लगबगीनं पुढं झाल्या, पण तो भासच होता. समोरच्या घराच्या दाराशी दाजी उभे होते. त्यांच्या घरात आता दाजी आणि काकी दोघंच. मुलं नोकऱ्यांनिमित्त पळाली. ओसाड शेतांची आणि मोकळ्या घराची राखण करीत दोन म्हातारी खोडं तेवढी राहिली. गावात काय ठेवलंय म्हणून मुलांनी राहावं, असं दाजी म्हणायचे. थोड्याफार फरकानं सगळीकडे हेच होतं. हे चित्र नाना आणि वहिनींना आजकाल उदास करायचं. गेल्या 2 वर्षांपासून नानांनी शैलेशला नोकरी सोडून इकडं व्यवसायात शेतीत लक्ष घालायला सुचवलं होतं. त्याच्या डोक्यातही ते विचार होतेच. नानांशी त्या विचार तो बोलला होता, पण अजून तसं घडत नव्हतं. की अपर्णाच्याच मनात? या विचारासाठी वहिनींनी वर पाहिलं. आकाश धूसर दिसत होतं. हवेत किंचितशी थंडी होती. त्यांनी पदर अंगाभोवती लपेटून घेतला. काळोख दाटून आला होता. नरूभटजींनी देवळात समई लावली. नानांना आरतीसाठी बोलवायला ते आत गेले. आरती झाली. नाना जरा गप्प गप्प वाटले. एरवी नरूभटजींशी गमतीत काहीतरी बोलायचे. पायऱ्या चढताना ते वहिनींकडे बघत आज म्हणले, उगाच वाट बघत राहू नका. फार वाट बघितली की लवकर येत नाही माणूस. त्याच्यामागे नोकरीचा व्याप आहे, होईल थोडंफार पुढे मागे. वहिनी हसल्या. माझी समजूत काढतायत की स्वतःचीच? वहिनींची नजर जाळीतून देवीकडे गेली. तीच काय ते सांभाळून नेईल आता. त्या स्वतःशी पुटपुटल्या. आता पुढचे 10 दिवस वहिनींना विसावा असा नव्हताच. त्यांनी सकाळी सोहळ्यात टाकलेली दोन्ही लुगडी नजरेनं बघून घेतली. सुरुवातीला नऊवारी नेसताना अपर्णाची धांदल आठून वहिनींना हसू आलं. आता नेसते छान, नकळत वहिनींच्या तोंडून उसासा बाहेर पडला. सकाळचं वरण त्यांनी गरम करायला ठेवलं. बहुधा वरण भातातच जेवण उरकेल. रात्रीचं दोघांनाही आता जड खाणं सोसवत नाही. ताटल्या काढायला त्या वाकल्या, तोच त्यांना दूरवरून गाडीचा हॉर्न ऐकू आला.
नाना लगबगीनं उठले, अगं पिल्ला आली.

का, ये लवकर, थोपवतो त्यांना दाराशीच. नाना चौकातून ओरडले. वहिनींनी तुकडा ओवाळून पायावर पाणी घातलं. थकला होता तरी उत्साहानं फुललेला शैलेशचा चेहरा पाहून वहिनींचे डोळे पाणावले. याच्याशिवाय घराला शोभा नाही. पदरांना डोळे पुसत त्या आत गेल्या. हसत खेळत जेवणं उरकली. नाना, तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे, मी कंपनीत नोटीस दिली. अरे, पण मला काहीच मुद्दामच कळवलं नाही. मला तुम्हाला आणि आईला स्वतः सांगायचं होतं. फार छान, मला आता मोठ्या ऑर्डरचा विचार पक्का करता येईल. अलीकडे झेपेनसं झाले रे, पसारा आवरता घ्यावा असा विचार. बरं झालं तू वेळेवर निर्णय घेतलास. वहिनींना आनंदानं भरून आलं. नाना आणि शैलेशच्या गप्पातलं कानात काहीच शिरेना. घरभर फिरणारी उमेदीतल्या शैलेशची दमदार पावलं, नातवंडांचा दंगा त्यांना ऐकू येऊ लागला. महिन्याभरात सगळं सामान आवरून बिराड हलवावं, तोवर नाना तुम्ही मुलांच्या शहरातल्या शाळेचं बघा, फार तर 10 किलोमीटर पडेल इथून आपल्याला, नाही का? वहिनी भानावर आल्या तेव्हा शैलेश बोलत होता. अपर्णाचं आवरलं होतं. तिनं बॅग उघडली. त्यातून केशरी रंगाची साडीची घडी तिनं वहिनींच्या हातात दिली. यंदा मुद्दाम देवीसाठी ही जरीकाम केलेली साडी आणली आहे. वहिनी तिच्याकडे पाहतच राहिल्या. अगं पण दरवर्षीप्रमाणे राजारामकडनं नऊवारी रेशमी साडी आणली आहे. आई, मागच्या वर्षीच मी म्हणाले नाही का, पाचवारी नेसवायला सोपी, जरा पद्धत बदलू आपण, नंतरही वापरली जाते, नरू भटजी म्हणत होते. अपर्णाचा स्वर हळुवार आणि गोड होता. वहिनी भांबावल्या. आजपर्यंत त्यांनी बसवलेल्या घडीत कधी बदल नव्हता. नरू भटजी माझ्याशी न बोलता हिला कधी बोलले? बर, हरकत नाही, पिढ्या बदलतील तशी प्रथाही हळूहळू बदलू. नाना खुश. आणि जरीकाम केलेली केशरी साडी निरखत्ते बले वावा. वहिनींच्या मनात गर्भरेशमी हिरवी नऊवार साडी रुतून बसली होती. ती बाहेर निघायला तयार नव्हती. शैलेश अपर्णा झोपायला निघून गेले. मुलं केव्हाच पेंगुळली होती. वहिनींना थकल्यासारखं झालं. पण आता आणलेली साडी त्या क्षीण आवाजात नानांना म्हणाल्या, ती थोडीच परत करायची आहे. अहो, पण आता मीही पाचवारी नेसते, सणावारी नेसून टाका. पहाटे पूजेच्या वेळी अपर्णानं तपकात केशरी साडी ठेवली. ती आटोपशीर साडी नेसवताना नरू भटजी खुश होते. सुनबाईंनी सुटसुटीत काम करून टाकलं बघा वहिनी साहेब, देवीचं तेज कसं झळाळून उठलंय. नकळत वहिनींनी मान डोलावून पसंती दिली. पण क्षणभरात मनानं फणावर काढला. शेवटी गर्भरेशमी हिरव्यागार नऊवारीची सर नाहीच हिला. नरू भटजींनी आरतीचं तबक उचललं. त्यांच्या मुलानं सदानं कापूर आरती धरली. आरतीच्या उंच सुराला पंतांच्या झांजाची साथ मिळताच साऱ्या वातावरणात तो पवित्र नाद भरून राहिला. वहिनीने डोळे मिटले, पण त्यांना नेहमीची लय सापडेना, कुठंतरी बोच जाणवत होती. त्यांनी डोळे उघडून देवीकडं पाहिलं. त्यांना नेहमी वाटायचं की देवीचं ते तेज आपल्या शरीरात प्रवाहित होतंय, पण आज तो प्रवाह दुसरीकडेच वळतोय असं वाटून त्या अस्वस्थ झाल्या. हातावर प्रसाराचा पेढा ठेवताना शैलेशचं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. आई, काही होतंय का ग तुला? हाताला धरून त्यानं वहिनींना पायरीवरच बसवलं. सारखी धावाधाव करून थकतेस, बैस जरा, पाणी घे. शैलेशच्या बोलण्यानं त्यांना खूप बरं वाटलं. महानैवेद्यही लवकरच करू नरू भटजी, तुम्ही लवकरच या, उगाच 1-2 वाजून जातात, दिवस जातो त्यात आणि आई पण थकून जातात. अपर्णा असं सांगत असताना वहिनींना वाटलं, त्यामुळे मी मुळीच थकत नाही, उलट दिवस छान जातो, असंच काहीतरी नरू भटजींना सांगावं. पण अपर्णाशी बोलून नरू भटजी लगबगीनं गेले सुद्धा. शैलेश, येतोय बरं का आता कायमचाच, सुटलो आम्ही आता. पुढच्या पिढीकडं हळूहळू चार्ज द्यायला हरकत नाही, काय रामभाऊ? जमलेल्या मंडळींशी बोलताना नाना फुलून आले होते. सगळे हळूहळू बैठकीकडं गेले, पण दोन्ही नातवंड मात्र तिथंच वहिनींच्या अंगाशी झोंबत राहिली. त्याही मग रमल्या. आज जमलेल्या मंडळींना फराळाचं द्यायचंय या विचारासरशी मग वहिनी लगबगीनं उठल्या. त्या आज जाईस्तोवर अपर्णानं बैठकीत फराळाच्या ताटल्या पाठवल्या होत्या. वा, काही म्हणा गजू काका, सावकारांकडल्या साजूक तुपातल्या खिचडीची चव जिभेवर वर्षभर घोळते. हे ऐकताना एरवी अभिमानानं फुलून जाणाऱ्या वहिनींना आज सगळंच पोकळ वाटू लागलं. राधाबाई, अहो मी येतच होते ना खिचडीचं काढून द्यायला, नेहमीचं प्रमाण माझ्या हातातलं, वहिनी चिरक्या आवाजात म्हणाल्या. अपर्णा हसली. समजू तिचं, लहान मुलाला समजवावं तशी बोलली. अजून पुष्कळ आहे, मी सोहळ्यात येते तोवर तुम्ही थोडीशी खिचडी खाऊन घ्या, नाहीतर कलकलेल तुम्हाला. मुळीच नाही, दूध घेईन फक्त, हटेल मुलासारख्या वहिनी म्हणाल्या. नैवेद्य सवाष्ण सारं पार पडलं.

वहिनींना हायसं वाटलं. खरं तर बरंचसं अपर्णानंच पेलून नेलं होतं. रात्री अंथरुणावर पडल्यावर सारीच दमून झोपून गेली, पण वहिनी टक्क जाग्या होत्या. पुरणपोळी अगदी रेशमासारखी झाली आहे, जेवताना नाना नावाजत होते. मीच शिकवली आहे तिला, असं वहिनींच्या जिभेवर आलेले शब्द त्यांनी गिळून टाकले. आपल्याला कोण होतं शिकवायला? सासूबाई अंथरुणाला खिळल्या म्हणून तर लग्न करून गडबडीनं सून आणलेली, पण निभावलंच ना सारं आपण. आरतीच्या वेळी संध्याकाळी बायकांची गर्दी होती, अपर्णा उभीच होती. आली हो सुनबाई, किती शालीन आहे बघा, एवढी शिकली सवरली तरी. वहिनी नशीबवानच, केवढं तेज आहे बघा चेहऱ्यावर. हे सारं आठवून वहिनी या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिल्या. पहिली माळ पार पडली की निम्मं कार्य झाल्यासारखं व्हायचं. यंदा शैलेश दसऱ्यापर्यंत होताच, नंतरही सामान घेऊन महिन्याभरात परतणार होता. दुसऱ्या दिवशी जेवण आटपल्यावर अपर्णा, वहिनी, शैलेश माझघरात बसलेले. आपण पुढल्या वर्षापासून पहिल्या दिवशीच सगळ्या सवाष्णी घातल्या तर? प्रत्येक दिवशी सोहळ्याच्या स्वयंपाकाचा एवढा घाट घालण्यापेक्षा सोपं होईल ना? अपर्णाच्या बोलण्यावर वहिनी एकदम चमकल्या. सगळंच बदलायला निघाली की काय ही? पूर्वजांपासून चालत आलेली एवढ्या वर्षांची परंपरा मी आत्तापर्यंत निगुतीनं सांभाळलं सगळं. वहिनींची बेचैनी वाढली. अष्टमीचा दिवस महत्त्वाचा. त्या दिवशी संध्याकाळच्या आरतीला बायकांची गर्दी असायची. त्या संध्याकाळची आरती देसायांच्या कर्त्याबाईनंच करायची ही परंपरा. आदल्या दिवसापासून वहिनींना सगळं कसं पार पडेल याची काळजी लागून राहायची, पण त्यातही कर्तेपणाचं खोल समाधान असायचं. आता मात्र वेगळंच वाटत होतं, काहीतरी निसटल्यासारखं. सकाळपासून दूध मोठ्या पातेल्यात आटत होतं ते पाहता वहिनींना आठवलं, काल अपर्णानं दुधाचा ताजा मसाला तयार केलाय. वेलची, जायफळ, केशर, बदाम सारं प्रमाण तिला माहीत होतं, तरी पण तिनं ते आपल्याला दाखवायला हवं होतं. सगळं नीट प्रमाणात घातलंयस ना, आपला सूर जरा चढाच लागलाय असं तेव्हा त्यांना वाटून गेलं. अपर्णानं मात्र हसून मान डोलावली. संध्याकाळी आरतीच्या आधी अपर्णा पांढऱ्या काठाचा लाल भडक बनारसी शालू नेसून आली. एरवी सलवार कुर्ता घालणारी अपर्णा तेव्हा दृष्ट लागेल अशी दिसत होती. तन्मणी देता? वहिनी उठल्या. तिजोरीची चावी नानांकडून घेऊन त्यांनी तन्मणीची लांबट मखमली डबी बाहेर काढली. आतलं झगमगणारं हिऱ्याचं खोड पाहताना वहिनींना भरून आलं. त्यांच्या पणजे सासूबाईंचा हा तन्मणी आणि ही नथ. घरातल्या कर्त्याबाईनं अष्टमीच्या आरतीला घालण्याचा रिवाज. मागल्या वर्षीच वहिनींनी अपर्णाला सांगून ठेवलं होतं, पुढल्या वर्षापासून हे घालून तू आरतीला उभं राहायचंस. तेव्हा वहिनींना खूप बरं वाटलं होतं. एखाद्या विश्वस्तासारखं त्यांनी हे सारं सांभाळून इथवर आणलं होतं, आणि आता ही ठेव पुढच्या पिढीकडं वेळच्या वेळी देतोय याचं समाधानही मनात दाटून आलं होतं. अपर्णा नथ घालत असताना त्यांनी नकळत आपली नागपुडी चाचपून पाहिली. दागिन्यांनी सजलेली अपर्णा वहिनींना नमस्कार करायला वाकली. क्षणभर वहिनींना आतून भरून आलं, ही आपली वारसदार, पुढच्या पिढीतली लक्ष्मी. नानांना कर आधी नमस्कार, असं पुटपुटत त्या कपडे बदलायला वळल्या. मगास त्यांनी नेसण्यासाठी पैठणी काढून ठेवली होती, का कोण जाणे त्यांनी ती कपाटात परत ठेवली आणि हलकीशी जरीची साडी नेसली. दिवस लहान होत चालल्यानं लवकर उन्हकलली. हळूहळू बायका यायला सुरुवात झाली. नरू भटजींनी सगळीकडे दिवे लावले, आरतीचं तबक तयार केलं. आजची आरती अपर्णाच्या हातून होणार. वहिनी जरा मागेच थबकल्या. पुरुषांच्यात उभे असलेले नाना वहिनींजवळ येऊन कुजबुजले, आज पहिल्यांदा आरती करते ती, पुढे येऊन सांभाळा तिला. पण वहिनी हटवादीपणानं मागस थांबल्या. नरू भटजीने अपर्णाच्या हाती तबक दिलं आणि ते बाजूला झाले. कडेपर्यंत आरतीचं तबक सांभाळेल की नाही याची चिंता त्यांना लागून राहिली. हिच्याबद्दल अकारण वाटणाऱ्या ईर्षेचा आता त्यांच्या मनात मागभूसही नव्हता. तूच ने ग बाई सांभाळून, अशी त्यांनी मनातल्या मनात देवीची प्रार्थना केली आणि डोळे मिटून घेतले. त्या नादात आरती केव्हा संपली हे त्यांना समजलंच नाही. त्या भानावर आल्या तेव्हा अपर्णानं तबक देवीसमोर ठेवलं होतं. त्यातली निरांजनं शांतपणानं तेवत होती. गालिचावर बसलेल्या बायकांना हळदीकुंकू दूध द्यायला सुरुवात झाली. जोगवा घ्यायचा? अपर्णानं वहिनींना विचारलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली. त्या सरशी अपर्णानं फळांनी भरलेली दुर्डी देवीसमोर ठेवून डोकं टेकून नमस्कार केला. बायका कौतुकानं तिच्याकडे पाहत होत्या. अपर्णा हात जोडून देवीसमोर उभी राहिली. जोगवा म्हणणाऱ्या बायकांनी टाळ वाजवायला सुरुवात केली. जोगवा मागते आदिमायेला, जोगवा मागते महालक्ष्मीला. जोगव्याच्या शब्दांबरोबर झांजाची लय वाढली. देवीसमोर उभ्या असलेल्या अपर्णाकडे वहिनी पाहत राहिल्या. आज त्यांच्या जागी अपर्णा उभी होती. अपर्णाच्या जागी तिची सून, पुन्हा त्या जागी तिची सून, असा एकसंध प्रवाह त्यांच्या नजरेसमोरून तरळून गेला. एकाएकी आजूबाजूच्या साऱ्या

0: कोलाहलातून वहिनी वेगळ्या झाल्या. साक्षीभावानं पाहता पाहता त्या तिथून उठल्या. माझघरात चौरंगावर ठेवलेली ज्ञानेश्वरी दिसताच त्यांनी खुणेचं पान उघडलं. काल वाचलेली ओवी त्यांच्या मनात उमटली. स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र. देवघरातल्या गोपाळकृष्णाच्या जागी साक्षात तो पुरुषोत्तम उभा ठाकल्याचा भास त्यांना झाला. चेहऱ्यावर तेच गूढ मंद हास्य. वहिनी क्षणार्धात त्यात विरघळून गेल्या. जणू त्यांना वेगळं अस्तित्वच उरलं नाही.
1: प्रियदर्शिनी तगारे यांची साक्षी ही कथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनःप्रसारित करणार आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:35 होत आहेत. युवा बिट्स हा कार्यक्रम या जाहिरात प्रसारणानंतर.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. बाळा गाऊ कशी अंगाई चित्रपटातल्या या गीताला संगीत एन दत्ता यांनी.

0: कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठीही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब कमाल.
5: सचिन
4: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर संस्कृत वाणी.

0: आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार। श्रोते हो, अघोर कोष्टो धरण स्तोत्र असो, अगर आपण अनेकदा म्हणतो ऐकतो ती करुणा त्रिपदी असो किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यासारखा मंत्र असो, अशा अनेक स्तोत्रांचे मंत्रांचे रचयिता म्हणजे परमपूज्य परमहंस परिव्राजक वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज। तेव्हा श्रोते हो, आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी रचलेल्या काही स्तोत्रांविषयी माहिती घेणार आहोत सौ मानसी पुजारी यांच्याकडून।
1: नमो नमः। अयम संस्कृत वाण्याः आयोजितः कार्यक्रमः अस्ति। सर्वेषां स्वागतम्। संस्कृत भाषा प्राचीनतमा भाषा अस्ति। याचा अर्थ असा होतो, संस्कृत भाषा ही सर्वात जुनी भाषा आहे, म्हणूनच तर संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते। या भाषेत अनेक प्रकारचं साहित्य लिहिलं गेलं। संस्कृत महाकाव्य, नाटकं, सुभाषित, स्तोत्र आहेत। आद्य शंकराचार्यांनी रचलेली वेगवेगळी स्तोत्र, देवी देवतांचे गुणगान करणारी, भक्तांना संकटातून तारून नेणारी अनेक स्तोत्र आपण ऐकतो। अशाच काही संस्कृत स्तोत्रांच्या रचना आज आपण इथे ऐकूया। याचे रचयिता आहेत परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज। त्यांनी दत्तपुराण, श्री दत्तचंपू, योगरहस्य, श्री दत्तभावसुधारहस्य, समश्लोकी गुरुचरित्र, चूर्णिका असं अनेक प्रकारचं साहित्य संस्कृत भाषेतून लिहिलं। आज आपण त्यांनी रचलेल्या काही निवडक स्तोत्रांविषयी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जाणून घेऊया स्वामींविषयी। कोकणातल्या निसर्गरम्य अशा माणगाव क्षेत्री टेंबेस्वामींचा जन्म गणेश भट आणि रमाबाई यांचे पोटी सन 1854 रोजी श्रावण कृष्ण पंचमीला झाला। वासुदेव हे त्यांचे पाळण्यातलं नाव। लहान वयातच त्यांनी

0: त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेनं सर्वांना भारावून टाकलं होतं. योग्य वयात मौजीबंधन झाले आणि वेदमूर्ती श्री भास्कर भटोळकर यांच्याकडं त्यांचे वेदाध्ययन सुरू झाले. यथावकाश अन्नपूर्णाबाई यांच्याबरोबर त्यांचा वैवाहिक आयुष्याचा प्रवास सुरू झाला, पण ही साथ काही काळच मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी संन्यासाश्रमावर लक्ष केंद्रित केलं. उज्जयिनीला असणाऱ्या परमपूज्य श्री नारायणानंद सरस्वती यांच्याकडून दंड ग्रहण करून स्वामींनी संन्यास दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांना वासुदेवानंद सरस्वती हे नाव दिलं. त्यानंतर उज्जयिनीला सन 1891 साली पहिला चातुर्मास आणि 1913 रोजी गरुडेश्वर येथे 23वा चातुर्मास पूर्ण केला. या चातुर्मासाच्या काळामध्ये स्वामी अनेक तीर्थक्षेत्री जाऊन राहिले होते. श्री टेंबेस्वामी महाराजांचा उल्लेख परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज असा करतात. परमहंस परिव्राजकाचार्य ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. परमहंस म्हणजे हा संस्कृत भाषेतील एक आध्यात्मिक शब्द आहे. परम म्हणजे सर्वोच्च आणि हंस हे आत्मा, पवित्रता, विवेक याचं प्रतीक आहे. हंस पक्षी कसे दूध आणि पाणी एकत्र केले असेल तर त्यातील फक्त दूधच पितो, त्याचप्रमाणे परमहंस असणारी व्यक्ती सांसारिक मायेमधील सत्य आणि असत्यातील फरक दाखवून देते. ज्यांचे वर्तन निरक्षीर विवेक बुद्धीनुसार असते त्यांना परमहंस असे संबोधले जाते. टेंबेस्वामींनी आपल्या आचरणाने आणि आध्यात्मिक अभ्यासाने ती उपाधी सार्थ ठरवली. परमहंस ही उपाधीबरोबरच परिव्राजक ही उपाधी स्वामींना लावली जाते. परिव्राजक म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारून सतत भ्रमण करत राहणे आणि समाजाला हितोपदेश करणे, हे आचरण असणारी व्यक्ती परिव्राजक म्हणून ओळखली जाते. टेंबेस्वामींची उपास्यदेवता म्हणजे भक्तवत्सल श्री दत्तगुरु महाराज. टेंबेस्वामी महाराजांची दत्त महाराजांवर अतिशय मनोभावे भक्ती होती. ते त्यांची अतिशय मनोभावे सेवा करीत असत. ध्यानावस्थेत ते दत्तभक्तीत तल्लीन होऊन जात. दत्त महाराज हे भक्तांचे कल्याण करण्यासाठी कायम जागरूक असतात. तसेच भक्तांनी आळवले की त्यांचे मनोरथही पूर्ण करतात. म्हणूनच तर त्यांना स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करणाऱ्याकडे जाणारा असं म्हटलं आहे. टेंबेस्वामींनी रचलेल्या वेगवेगळ्या स्तोत्रांमध्ये हेच वर्णिलेलं आहे. दत्त उपासनेचा एक भाग म्हणून त्यांनी अनेक संस्कृत आणि प्राकृत स्तोत्रांची रचना केली. त्यातील काही संस्कृत स्तोत्र आणि त्याचा भावार्थ आज आपण इथं जाणून घेऊया. 1 कथा सांगितली जाते. कोल्हापूरचे श्री शेषो कारदगेकर सहकुटुंब दर्शनासाठी म्हणून कुरोपूरला आले होते. कारदगेकर यांना संतती नव्हती, तसंच त्यांना खूप कर्जही झालं होतं. त्यांच्या मनातलं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. श्री स्वामींना त्यांनी नमस्कार केला. त्यावेळी महाराजांनी त्यांच्या पत्नीच्या ओटीत एक नारळ घातला आणि आशीर्वादही दिला. पुढे कारदगेकरांना संतती झाली आणि दत्तकृपेनं त्यांचे कर्जही फिटले. या प्रकारे कारदगेकरांच्या सर्व अडचणी दूर झाल्या. आपल्याप्रमाणे इतर सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत यासाठी म्हणून शेषो कारदगेकरांनी महाराजांच्याकडे प्रार्थना केली की श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी लिहून द्यावे. आणि याच भक्ताच्या विनंतीवरून स्वामींनी लोकमांगल्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र लिहिलं.
1: ओम श्रीपाद श्री वल्लभत्व

0: नमस्ते धर्मे प्रीतिम सन्मतिं देव भक्तिम सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्।
1: यातील पहिल्या श्लोकातून दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची स्तुती केली आहे। तुम्हीच आमचे माता पिता रक्षक आहात आणि तुम्हीच आम्हाला कष्टातून संकटातून घोर आपत्तीमधून मुक्ती मिळवून द्यावी अशी प्रार्थना केली आहे। नान्यस्त्राता म्हणजे तुमच्याशिवाय आम्हाला अन्य कोणीही तारणारा नाही। या भवसागरातील येणाऱ्या संकटांच्या लहरींमधून तुम्हीच बाहेर काढू शकता। आम्ही तुम्हाला अनन्य भावाने शरण आलो आहोत। या जीवनामध्ये आम्हाला संतसज्जनांचा सहवास लाभू दे आणि तुमच्या कृपेने अंतिम मोक्षाची प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना दत्तचरणी केली आहे। शेवटी सांगितल्याप्रमाणे या स्तोत्राचे नियमित पठण करणारे भक्त दत्तकृपेस पात्र होतील असे हे पंचश्लोकी संस्कृतमध्ये रचलेलं प्रभावी असं स्तोत्र आहे। माणसाचे मन हे चंचल असतं। ही चंचलता दूर होऊन मनाची एकाग्रता वाढावी अशी विनंती टेंबे स्वामी महाराज पुढील स्तोत्रामधून करतात। अनसुया अत्री संभूत दत्तात्रेय महामते सर्वदेवादिदेवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु शरणागत दीनार्त तारकाखिलकारक सर्वचालक देवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वादिव्यादिभेषज सर्वसङ्कटहारिं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु स्मरतु गामी स्वभक्तानां कामदोरिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदस्सत्वं मम चित्तं स्थिरीकुरु सर्वपापक्षयकरस् तापदैन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभुस्सत्वं मम चित्तं स्थिरीकुरु य एतत्प्रयतः श्लोक पञ्चकं प्रपटेत् सुधीः स्थिरचित्तः स भगवत् कृपापात्रं भविष्यति। इति श्री वासुदेवानन्द सरस्वती विरचितं श्री दत्तश्चित्तस्थिरीकरणस्तोत्रं सम्पूर्णम्। श्रोते हो, विद्यार्थ्यांसाठी मनाची एकाग्रता खूप महत्वाची असते। अभ्यास करताना एकाग्रचित्ताने तो करावा यासाठी या स्तोत्राचं नियमित पठण महत्वाचं ठरू शकतं। हे जसं अभ्यासासाठी महत्वाचं आहे तसंच परमेश्वराचरणी लीन होताना मनाची एकाग्रता त्याच्या ठाई व्हावी अशी प्रार्थना या स्तोत्राद्वारे टेंबे स्वामी दत्त महाराजांना करतात। या स्तोत्राच्या पठणाने चंचल मन स्थिर होऊन दत्तकृपेस पात्र ठरतं अशी भक्तांची भावना आहे। संस्कृत भाषेत रचलेली टेंबेस्वामींची स्तोत्रांजली आपल्याला गोडवा देणारी भाषेचं सौंदर्य दर्शवणारी आहे, म्हणूनच ते असाधारण ठरतं आणि याचीच साक्ष देतं हे कृष्णालहरी स्तोत्र। चतुर्बाहु श्रीमत्

सजल जलद श्यामल तनुः प्रकाशद्वक्त्रेन्दुः सदुडगण मुक्तावलिरपि तडिद्वासा भास्वत् सुतिलकलसन्मौलिरघरुत क्षमाध्रस्यैहत्रे रपि जयति सूनुस्वहितकृत न च प्राज्यं राज्यं न च विबुधपूज्यं सुरपदम् पदं पूष्णो जिष्णो रपि मम न विष्णोरभिमतम् मतं दत्तात्रेयः प्रपद परिपूतं तव तटम् नमः श्रीकृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते न भोगन्नो योगन् न च दुरितभङ्गं लसति मे मनोरोगङ्गाङ्गं जलमपि न साङ्गं श्रुतिगणम् न यागन्न स्वर्गं तव सततयोगं लसति मे नमः श्रीकृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते मनो मे श्रीकृष्णे त्वदपसरति क्वापि न कलौ मलौ घग्नी तिग्नी भवति भवती हेति सततम् सुविश्वस्तं स्रस्तं जगति गतिदे साधनचयान् नमः श्रीकृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते आपल्या पश्चिम महाराष्ट्र संपन्न ठरला तो कृष्णेमुळे. महाबळेश्वरमधून उगम पावणारी ही कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक अशा राज्यांमध्ये जाऊन शेवटी सागराला मिळते. या कृष्णा नदीच्या तीरी औदुंबर नृसिंहवाडी अशी दत्तस्थाने आहेत. साहजिकच दत्त उपासक टेंबेस्वामी या कृष्णेची सुद्धा स्तुती करतात. श्री कृष्णालहरीच्या पहिल्याच मंगलाचरणात कृष्णा नदीचे वर्णन करताना स्वामी म्हणतात की चार बाहू नीलमण्यासारखी तेजस्वी कांती असणारी सजल मेघासारखा श्यामलवर्ण सुंदर स्मित हास्यासहित असणारा मुखचंद्र नक्षत्रांसारखा तेजस्वी आणि टपोऱ्या मोत्यांचा गळ्यातील हार विद्युल्लतेप्रमाणे झळाळणारे वस्त्र कपाळावरील आकर्षक कुमकुमतिलक अशी ही कृष्णावेणी माता भक्तांचे संकट निवारून त्यांचा उत्कर्ष करणारी आहे. शिखरणी या छंदात रचलेले अत्यंत सुमधूर असे हे कृष्णालहरी स्तोत्र. कृष्णेच्या पवित्र जलाने सकल जनांचे पाप क्लेश पीडा यांचे निवारण करावे अशी विनवणी या रचनेतून स्वामी करतात. श्री टेंबेस्वामी रचित आणखी एका स्तोत्राचा आपण आस्वाद घेऊया. श्री तुळजा भवानी स्तोत्र. नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगता मातादिभूतात्मं जगत्वं जगदाश्रया एकाप्यनेकरूपासी जगदंब नमोस्तुते सृष्टिस्थिती विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते प्रसीद देव विनुते जगदंब नमोस्तुते सर्वेश्वरी नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनी सर्वे शक्तियुते नन्ते जगदंब नमोस्तुते विविधरिष्टशमनी त्रिविधोत्पातनाशिनी प्रसीद देवि ललिते जगदंब नमोस्तुते प्रसीद करुणा सिंधो त्वत्कारुणिकापरा यतो नास्ति महादेवी जगदंब नमोस्तुते शत्रुजहि जयं देहि सर्वकामांश्च देहि मे भयं नाशय रोगांश्च जगदंब नमोस्तुते तुलजापुरवासिन्या देव्या स्तोत्रमिदं परम् यः पठेत् प्रयतो भक्त्यां सर्वकामांस्न आप्नुयात्. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं तुलजापुरवासिन्या देव्या स्तोत्रं संपूर्णम्. संपूर्ण ब्रह्मांडाची सर्वव्यापक आणि सर्वशक्तिमान अशी आई जगदंबा तुळजाभवानीची स्तुती अनुष्टुप छंदामध्ये रचले.

0: या स्तोत्रामधून स्वामींनी केली आहे. विश्वाची आदिशक्ती अनेक रूपात प्रकट होणारी माता असं वर्णन केलं आहे. याच्या पठनाने देवी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तसं केल्यानं तिची कृपाप्रसादही आपल्याला प्राप्त होतो. शांभवी, महादेवी, जगदाश्रेया, सर्व सौभाग्यदायिनी, त्रिविधोत्पातनाशिनी असं देवीला संबोधून तिला नमन करून तिची अखंड कृपा आपल्यावर राहावी अशी प्रार्थना स्वामी करतात. अशा अनेक संस्कृतमधील ईश्वरी वाङ्मयाची रचना श्री टेंबे स्वामी महाराजांच्याकडून केलेली आहे.
1: सौ मानसी पुजारी यांच्याकडून टेंबे स्वामी महाराज रचित काही स्तोत्रांविषयी माहिती आपण घेतली. श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो 1960 आणि 70 दशकातील प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार हे चित्रपटसृष्टीतील असे अभिनेते आहेत जे आपल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून नेहमीच सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेल्या राजेंद्र कुमार यांना सहजासहजी इथं यश मिळालं नाही. अनेक कठीण परिस्थितींना सामोरे गेल्यानंतरच त्यांनी या चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. कुणाचाही वरदहस्त नसताना राजेंद्र कुमार यांनी या मायानगरीत प्रवेश केला. जुबली कुमार या नावानं प्रसिद्ध असलेले राजेंद्र कुमार यांनी हार न मानता स्वबळावर या चित्रपटसृष्टीत आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आज त्यांचा जन्मदिवस, ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गाणी.

20 जुलै 1929 रोजी सीआयएल कोट इथं राजेंद्र कुमार यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल होताना केवळ त्यांच्याकडे 50 रुपये होते. विशेष म्हणजे आपल्या वडिलांचं घड्याळ विकून त्यांना 63 रुपये मिळाले होते आणि या 63 रुपयांमधून त्यांनी 13 रुपयांचं रेल्वेचं तिकीट खरेदी केलं होतं. मुंबईत दाखल झाल्यानंतर गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मदतीनं त्यांना SH रवेल यांच्याकडं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांना 150 रुपये मासिक वेतन मिळत होतं. राजेंद्र कुमार यांना 1950 मध्ये जोगन या सिनेमात काम करण्याची पहिली संधी मिळाली. या सिनेमामध्ये दिलीप कुमार हे मेन लीड रोलमध्ये होते.

1950 ते 1956 सालापर्यंत राजेंद्र कुमार चित्रपटसृष्टीत स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी संघर्ष करत राहिले. 1957 मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या सिनेमात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमासाठी त्यांना 1000 रुपये इतकं मानधन मिळालं होतं. हा

सिनेमा खरं तर नरगिस यांचा मुख्य चित्रपट होता, पण राजेंद्र कुमार आपल्या छोट्याशा भूमिकेमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले. 1959 रिलीज झालेला विजय भट यांचा गूंज उठी शहनाई हा त्यांच्या करिअरमधला पहिला हिट सिनेमा, आणि त्यानंतर 1963 आलेला मेरे महबूब या सिनेमानं त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. ऐकूया या चित्रपटातील ही गाणी.

1964 ते 1970 दरम्यानचा काळ हा राजेंद्र कुमार यांच्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा आणि चांगला काळ ठरला. या काळात रिलीज झालेल्या त्यांच्या गीत संगम, आप आए बहाराई, आरजू, धरती, साथी, दिल एक मंदिर, गोरावरकाला या सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सिल्वर जुबली पूर्ण केली आणि त्यामुळंच त्यांना त्यांच्या चाहत्यांनी जुबली कुमार ही उपाधी प्रदान केली.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 1969 साली राजेंद्र कुमार यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. 80 दशकामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा कुमार गौरव याला स्टार बनवण्यासाठी काही सिनेमांची निर्मिती सुद्धा केली. आपल्या सशक्त अभिनयानं 4 दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राजेंद्र कुमार यांनी 12 जुलै 1999 रोजी या जगाचा निरोप घेतला. कार्यक्रमातलं हे अंतिम गीत आता ऐकूया.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

0: नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्या सोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्यांना बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्यामुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडस बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण

0: कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. त्या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्याकारणाने त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्या होती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढा पुरतच ते मर्यादित राहिल्याने त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या सहा जणांचं कुटुंब आई वडील आणि तीन बहिणी आणि तीन भाऊ. मी धरून बिल घरात सगळ्यात धाकते. तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटलं काय ना त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे आपल्याला एवढं चांगलं येते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण सांगित असल्याकारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
1: अच्छा.
0: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले. आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होतो आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल नव्हते पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं मग

क्षेत्राची कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी ह्या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगांनी साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी 8वी आले. आणि मग माझ्या भावांना खूप कौतुक वाटलं की तर आता एलिव्हेट होतो मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती म्हणजे वर्षात. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. तर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 4 नंबर

0: वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या पुस्तकांच्यामुळेच बॅग भरती भरलेली असायची. कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते. पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला, म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला एक तासाचाच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले एक मिनिटापासून तीन मिनिटं पाच मिनिटं काहीही गेम खेळू शकता आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते.
1: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात, एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले कारण आता युरोपमध्ये थोडीतरी भारतीयांच्या विषयी माहिती होती. पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा. त्याखेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं, तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखून वगैरे आहे का, किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय आणि ऍज अ चेस प्लेइंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपल्या भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात, त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण ग्रँडमास्टर प्रवीण आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली ते फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
1: खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे त्याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे असं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय.
0: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात नाही, त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली.
1: हो,
0: कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन ते तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा, नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता, दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं ती वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्की नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत, त्यांना तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठलीही म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावरच चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची

0: प्रती होणार नाही तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटते की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा, ह्या सगळ्या
0: गोष्टी मला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
1: खरंय खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोकू असो, शब्द कोडो असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे, तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळ बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज, त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा. की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचे, तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात, म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे, पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरची जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते, तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल.
1: आणि
0: कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता, तर पॅनिक होता का म्हणे? कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात, तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळात तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक आधुनिक फायदा मला दिसून येतोय.
1: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात, इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो, काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
0: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी. कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय, चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज आढळू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते.

0: लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्या बरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाई आहे. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामाने, इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स तो पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेन तर सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगचे प्रकार खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण टिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लिडिंग होते, त्यांचा स्कोर चांगला होता, ते टॉपवर होते, त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला. आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा, प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफ करते, जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ओपोनेंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता. आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नवखा खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते, मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतोस, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठंतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव्ह सांगायचा, जर त्यानं बरोबर मूव्ह गेस केली म्हणजे ओपोनेंटनं काय मूव्ह केली हे त्यानं बरोबर गेस केली तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय आणि मग त्यावरून तो त्या मूव्हला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव्ह करायचा. तर हे निदर्शनच आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेस मधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं पण बाकीच्या गोष्टी, स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाई आहे. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. असे त्यांनी जाचक नियम केलेत पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो त्याच्यात करोडो गेम असतात पण फक्त त्याच्यामुळे तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झाले असं मी म्हणता येणार नाही. आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक म्हणेन की पूर्वी चेस प्लेईंग एज म्हणजे चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. साधारणपणे 22-23 वर्ष तुम्ही एक चांगला खेळाडू परिपक्व खेळाडू बनवू शकत होतात पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे कारण पूर्वीच्या

0: स्कूलमध्ये आज मुलं पाचव्या सहाव्या वर्षी खेळायला शिकतात आणि पाचव्या सहाव्या वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीने ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात तेव्हा ते 14-15 वर्ष एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश डोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे त्यानं 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा अर्जुन इरगेसी आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे पण ही मुलं एका दिवसात तयार झालेली नाहीत ती 5-6 वर्षापासून खेळतात.
1: खरंय मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठे तुम्ही चुकताय तुमचे काय विकनेसेस आहेत तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत त्याप्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय जी उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच भाग्यश्रीताई तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात तर कसा फायदा होतो आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघेही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो कारण तेही बुद्धिबळ खेळतात मी बुद्धिबळ खेळतात तर आम्ही चर्चा करतो अनालिसिस करतो आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून कहुईला सांगायला लागतं पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
1: अरे वा खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथमध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे म्हणजे अभ्यास कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्टसाठी नाही त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मिळतील त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांना

0: तर्फे मी आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद.
1: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
2: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिका हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते. तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला भाग, अलकनंदा पाध्ये यांची घेतलेली मुलाखत नेहा खरे यांनी.

श्रोत्या नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र

0: अश्रभर खरतर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आयपीएचचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईन सुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत. अलकनंदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आयपीएचचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पने अंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. त्याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे ना. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
0: अगदी खरंय.
1: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधोदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो. दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेच की
0: हो ना.
1: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखी विचार केला तर कंबर दुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबर पट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय, अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हात पाय ज्याप्रमाणे थकताय तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद, कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो. की त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
0: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे, विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
1: हो हो
0: ना. आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा, की आता तुम्ही म्हणालात तसं सांगते, आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीज पर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षात असत नाही की आपल्याला फ्रीज मधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे.

0: एक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वांगी दाखल, दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का, म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही हिरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात, त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळ मानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं. पण समजा हा तर की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही, तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिम मध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतीवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
1: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतीवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदाताई, तुम्ही आताही छान पार्श्वभूमी सांगितलीत ह्या स्मृतीवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
0: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
1: खरे
0: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं, नाही का? तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरच व्हॉट्सअप.
1: रेडिओ सुद्धा होता आमचा.
0: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुप मधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
1: अरे वा.
0: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारी सुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय, तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु मेंटॉर सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घाल

0: लावतात याचा सर्वे केला होता आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का? तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH च्या अंतर्गत January 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता. जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
1: तर अलकनंदाताई, तुम्ही आता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी तेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतीवर्धन या 4 भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे यांनी.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

रंजन मराठे यांनी गायलेलं मल्लिका अमर शेख यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं आणि मुक्ता चित्रपटातलं हे गीत होतं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मुक्ता चित्रपटातलं हे गीत होतं. संगीतकार आनंद मोडक आणि गीतरचना होती नाधूम महानोर यांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: मुक्ता चित्रपटातलं नाधोम महानोर यांचं गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलं होतं. संगीतकार आनंद मोडक. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या 1 महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो वा मान्सून अधिवेशन सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहास प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये हॉर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या हॉर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं. मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज चिशिनो इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर ते मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोडाना सिल्झानोवस्का दाकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशो डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसून यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी

0: अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला रस्त्यावरून चालणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी बीईएसटी बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर दिंडी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील दत्त मंदिर परिसरात लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबांच्या घरांचे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. आगीत महत्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि अन्य मालमत्ता जळून खाक झाली असून बाधित कुटुंबांना मदतीची मागणी करण्यात येत आहे. नीट पुनर्परीक्षा भंडारा जिल्ह्यातील 4 केंद्रांवर शांततेत पार पडली. 1879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 साठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 218.18 कोटी रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. साकोलीच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवणाऱ्या T27 वाघिणीला वन विभागानं उमरझरी परिसरात जेरबंद केले आहे. जवाहर नगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला वन विभागानं यशस्वीपणे पकडले आहे. या वाघामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वन विभागानं रात्री रेस्क्यू करून वाघाला जेरबंद केले. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी यांच्यावर कर्तव्यावर असताना कृषी सेवकांना हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गोंदिया विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावरील 2016 मधील हल्ला प्रकरणी गोंदिया जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2 आरोपींना प्रत्येकी 5 वर्षांच्या कारावासाची आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्य 4 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी दिले आहेत. तसंच सुरू असलेल्या खोदकामातील खड्डे 15 दिवसात बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलपटूंनी 6 दिवसात 872 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर वारी पूर्ण केली. गोंदियात परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कराचा भरणा वेळेत न केल्यामुळे गोंदिया तालुक्यातील नंगपुरा मुर्री ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यपदासाठी अपात्र घोषित केले आहे.

0: नीट आणि टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआयतर्फे गोंदियात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपास अर्थात LHSला स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शेकडो नागरिकांनी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढत LHS नको ROB हवा अशा घोषणा दिल्या. नागरिकांनी रेल्वे अंडरपास ऐवजी रेल्वे उड्डाणपूल अर्थात ROB उभारण्याची मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. अंडरपासमुळे भविष्यात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. हातात फलक आणि बॅनर घेऊन भीमनगर परिसरातील शेकडो नागरिक प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी दाखल झाले. परिसराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेता रेल्वे उड्डाणपूल हाच कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपासला विरोध करत नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलाची मागणी करीत मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. आमगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 3 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक केली असून 2.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंदिया शहरातील एका खासगी कोचिंग क्लासवर GST विभागाने छापा टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. नागपूर येथील GST विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोचिंग क्लासमध्ये दाखल झाले आणि आर्थिक व्यवहारांसह GST संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार GST भरण्यात अनियमितता आढळल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गोंदियातील स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय हिमालयन विनर ठरलेल्या अंश रहांग गडालेचा विशेष गौरव करण्यात आला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश बोडघरे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

0: मी।
1: अपर्णा बेवलकर यांनी गायलेलं हे गीत शेखर बेवलकर यांचं होतं। संगीतकार प्रशांत कदम। आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला। 1:55 झाली आहेत। पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाथा या मालेत ऐकूया संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: संत ज्ञानेश्वर हे मराठी संत परंपरेतील एक असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी मराठी भाषा, साहित्य, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांना आगळं वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं। त्यांच्या लेखनातून भक्ती, ज्ञान, कर्म, योग, समता, विश्वबंधुत्व आणि वैश्विक मानवव्याचा संदेश प्रकट होतो। याच कारणास्तव संत ज्ञानेश्वर हे केवळ संत किंवा कवी नसून समाज प्रबोधन करणारे महान तत्वज्ञ, विचारवंत आणि लोकशिक्षक म्हणून आपल्या मनात वसले आहेत। त्या काळात संस्कृत ही ज्ञानभाषा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला धार्मिक आणि तात्विक ज्ञानापासून वंचित राहावं लागत होतं। या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके असं म्हणत मराठीतून ग्रंथरचना करून परंपरागत ज्ञान लोकाभिमुख केलं। भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा श्रीमद भगवद्गीतेवरील मराठीतून लिहिलेला पहिला टीका ग्रंथ होय। संस्कृत भाषेत बंदिस्त असलेलं गुह्य ज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणून मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्यात अधिकच भर घातली। भगवद्गीतेतील गुह्य तत्वज्ञान ओवीबद्ध शैलीत अत्यंत सोप्या, रसाळ आणि काव्यमय भाषेत मांडल्यामुळे त्यातील उपमा, रूपक, दृष्टांत, निसर्गचित्र आणि लोकजीवनातील उदाहरणांमुळे ज्ञानेश्वरी सामान्य माणसालाही अगदी सहज समजते। ज्ञानेश्वरीसोबतच त्यांनी लिहिलेले अभंग, विरहिण्या, अमृतानुभव यासारख्या ग्रंथांमधून भक्ती, वैराग्य, ईश्वर प्रेम आणि वैश्विक मानवव्याचा संदेश दिला आहे। माऊलींच्या अभंगांमधून भावनांची आर्तता, उत्कटता आणि विचारांची प्रगल्भता यांचा सुंदर संगम दिसतो। संपूर्ण विश्वात एकाच चैतन्य तत्वाचा विलास असल्यामुळे भेदाभेद अर्थहीन आहे अशी व्यापक दृष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होते। त्यामुळेच सर्व जात, धर्म, पंथ, उच्च नीच या पलीकडे जाऊन विशाल मानवव्याचा पुरस्कार त्यांच्या अभंगातून पदोपदी जाणवतो। त्यांच्या या अभेद दृष्टीमुळेच वारकरी संप्रदाय दृढ होण्यास, त्याचा विस्तार होण्यास खूप मदत झाली। ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारं पसायदान हे केवळ प्रार्थना नसून विश्वशांती, बंधुभाव, सद्भावना आणि मानव कल्याणाचा एक सार्वकालिक जाहीरनामाच आहे। यामध्ये त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या मंगलाची कामना व्यक्त केली आहे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे अशी प्रार्थना पसायदानातून करून त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समता, मानवता आणि विश्वबंधुत्व यांचं महत्व अधोरेखित केलं। आज जगभरात दिसत असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पसायदानातून व्यक्त झालेल्या वैश्विक मूल्यभावाची, व्यापक मानवव्याची जगाला नितांत गरज आहे। ज्ञानेश्वर

0: माऊलींनी मराठी भाषेला ज्ञानाचा प्रकाश दिला, अध्यात्माला लोकाभिमुख केलं आणि मानवतेचा सार्वकालिक संदेश दिला. त्यांच्या लेखनात काव्य सौंदर्य, तत्वज्ञान, भक्ती आणि जीवनदर्शन यांचा अद्वितीय संगम आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर हे केवळ एका कालखंडाचे संत राहिले नाहीत, तर आजही आपण त्यांना माऊली म्हणताना, त्यांचे अभंग ऐकताना आपलं हृदय प्रेमानं भरून येतं.
1: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुनप्रसारित करीत आहो कृषीवाणी. आज ऐकूया टेरेस गार्डन याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. निरोगी आयुष्य प्रसन्न मन यासाठी लागते ती स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त हवा आणि ती मिळते फक्त फुलझाड फळझाड आणि इतर झाडांच्या सहवासाने. झाड हवा शुद्ध ठेवण्याची कामगिरी निलयाने पार पाडतात. पण शहरात बंगला आणि फ्लॅट असल्यामुळे बागकाम करण्यासाठी सपाट जमिनीची कमतरता आहे. यावरील एक अचूक पर्याय म्हणजे गच्चीवरील बगीचा म्हणजेच टेरेस गार्डन. कोणत्याही वनस्पतीला वाढीसाठी आवश्यकता असते ती स्वच्छ सूर्यप्रकाश पाणी आणि साजेसं माध्यम. इतर व्यवसायाप्रमाणेच शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शेतीमध्ये रासायनिक खतं संप्रेरक कीटकनाशक यांचा अमर्याद वापर होतो. स्वतःच्या फायद्यासाठी माणूस वनस्पतीचं शरीरशास्त्र आपल्या सोयीप्रमाणे बदलतो. त्याचप्रमाणे त्याकरता वापरली जाणारी रसायनं नंतर मनुष्याचं आरोग्य बिघडवतात. या रसायनांचा अंश शरीरात गेल्यामुळे कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी वाढला आहे. म्हणूनच घरच्या घरी रसायन विरहित भाजीपाला उत्पादनासाठी टेरेस गार्डन हा एक योग्य पर्याय आहे. टेरेस गार्डन म्हणजे काय? आपल्या फ्लॅटच्या गच्चीचा वापर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भाजीपाला फुलं औषधी वनस्पती इत्यादी गोष्टींचं उत्पादन घेण्यासाठी करायचा. टेरेस गार्डनची उभारणी

0: अशा गच्चीचा वापर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भाजीपाला, फुलं, औषधी वनस्पती इत्यादी गोष्टींचं उत्पादन घेण्यासाठी करायचा. टेरेस गार्डनची उभारणी करताना महत्वाचं असतं ते पिकांची निवड करणं, जागेनिहाय त्यांचं नियोजन करणं महत्वाचं असतं. दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला जसं वांगी, टोमॅटो, भेंडी, कोबी, मिरच्या आणि पालेभाज्या यांचं उत्पादन करावं. देवकार्यासाठी लागणारी सुवासिक फुलांसोबतच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, उदाहरणार्थ तुळस, पुदिना, कोरफड, गवती चहा, हळद, आलं यांचं उत्पादन सुद्धा टेरेस गार्डनमध्ये घेता येतं. झाडाच्या वाढीनुसार किंवा वाढीच्या पद्धतीनुसार त्याची बागेतील जागा ठरवायची. विविध पिकांच्या गरजेनुसार योग्य त्या माध्यमाची निवड करावी लागते. ते माध्यम झाडाला आधार देणारे, अन्नद्रव्य पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा करणारे असावे. यासाठी पोयटा माती, कंपोस्ट खत, वाळूखडी इत्यादींचा वापर करावा. औषधी वनस्पती वांगी, मिरची यांची लागवड कुंड्यांमध्ये करणं सोयीचं ठरतं. कुंडी भरताना त्यात पहिल्यांदा वाळू अथवा मोठे खडे टाकावेत, जेणेकरून जास्त पाण्याचा निचरा होऊ शकेल. तसंच दोन भाग पोयटा माती आणि एक भाग कंपोस्ट खत याने कुंडी भरून घ्यावी. त्यानंतर चांगल्या रोपवाटिकेतून रोपं आणून लागवड करावी. पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी गादी वाफे बनवावीत. ते बनवताना सुद्धा पोयटा माती, कंपोस्ट खत योग्य प्रमाणात मिसळून घ्यावं. तसेच मोठे प्रो ट्रेचा वापर करावा. त्यासाठी कोकोपीटचा वापर करावा. आपल्या स्वतःसाठी भाजीपाला उत्पादित करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळावा. म्हणूनच घरातील जैविक दृष्ट्या विघटन होणाऱ्या कचऱ्याचा वापर घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करावा. त्यासाठी तो कचरा एकत्रित करून त्याला विघटन जलद करणाऱ्या जीवाणूंची प्रक्रिया करावी. तसंच फवारणीसाठी व्हर्मी वॉश किंवा गोमूत्राचा वापर करावा. कोणत्याही बियांची लागवड करताना त्याच्यावर योग्य त्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर लगेचच बुरशीनाशकाची आळवणी करावी. क्षेत्र मर्यादित असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता असते. तरी त्यांचं नियंत्रण करण्यासाठी सापळा पीक, कडुनिंब, गोमूत्र फवारणी, कामगंध सापळे, मित्र किडी इत्यादी मार्गांचा अवलंब करावा. टेरेस गार्डनमध्ये मर्यादित जागेतच रोपांची लागवड केली जाते. त्या रोपांची गरजेनुसार छाटणी न केल्यास इतर रोपांना वाढीसाठी जागा उपलब्ध होत नाही. तसंच वेलवर्गीय भाजीपाला पिकांना योग्य व्यवस्थापनेसाठी आधार देणं अत्यंत गरजेचं असतं. रोपांच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार आणि हवामानानुसार सिंचन व्यवस्थापन करावं. तसंच जास्त पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करून होणारं नुकसान टाळावं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण टेरेस गार्डन याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतःस्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक

0: सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जयी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो, तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
1: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडे बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा

ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाड स्थानिक नसल्यामुळं निसर्ग चक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बर का. आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही ह. कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लामकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पौण्या मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:15 होत आहे. थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537° सेल्सिअस आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग। विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात तपन लागी, द्रुत ख्यालही 3 तालातच आहे। अब मोरी बात त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी सुधांशु घारपुरे। मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग।

दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज अडीच वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज दोन वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते

0: थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताश्कंद इथं झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू अनियात विल्सिनियस इथं झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
2: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्या वेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतंय, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे अपॅरेटस वेगळे, त्या सगळ्याला ऍडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालंय प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात. त्यामध्ये मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
0: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहा.

0: देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मेसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथं मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडकेत झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजवाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. यानंतरची प्रसारण सभा संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार.
2: राम दुलारी, राम दुलारी राणी बनी बैठी.
3: ये सिलसिला कल मिनट तक जारी रहा और बेचारे उमानाथ खामोश सुनते रहे.
2: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? आइए सुनते हैं आज इस कहानी की 3री और अंतिम कड़ी.
3: एक हफ्ता तक रूप कुमारी हैजान की हालत में रही. बात बात पर झुंझलाती, लड़कों को डांटती, शोहर को कोसती, अपनी तकदीर को रोती. घर का काम तो करना ही पड़ता था वरना नई आफत आ जाती. लेकिन अब किसी काम से उसे दिलचस्पी न थी. घर की जिन पुरानी धुरानी चीजों से उसे दिली ताल्लुक हो गया था, जिनके सफाई और सजावट में वो मुनहमिक रहा करती थी, उनकी तरफ आंख उठाकर भी ना देखती. घर में एक खिदमतगार था. उसने देखा है कि बहूजी खुद घर की तरफ से लापरवाह है तो उसे क्या गरज थी कि सफाई करता. दोनों बच्चे भी मां से बोलते डरते थे और उमानाथ तो उसके साए से भी भागते थे. जो भी कुछ उनके सामने आ जाता जहर

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत समृद्धी कुलकर्णी. सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, पावसाचा प्रत्येक थेंब मनाला नवा उत्साह देतो. कधी तो प्रेमाची चाहूल देतो, कधी विरहाची आठवण करून देतो, तर कधी बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातो. आज आपण पावसावर आधारित अशी सुंदरशी गाणी ऐकणार आहोत. चला तर ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे सुंदरसं गीत.

0: れそる。
1: ババ抜かれそる。
0: あれババショールないそるそるそる。
1: ババ抜かれそる。
0: ああ、じやら。

0: श्रोते हो, मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मिलन या चित्रपटातलं. स्वरसाज होता लता मंगेशकर आणि मुकेश.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
3: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
3: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
3: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन,
2: दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
3: अर्थात 1251 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 106.6 MHz वरती
3: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, पाऊस फक्त प्रेमच नाही तर खोडकरपणाही घेऊन येतो आणि याच खोडकरपणावर आधारित हे सुंदरसं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना, R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकणार आहोत अजनबी या चित्रपटातलं.

सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात शिवहरी यांची संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं चालबाज या चित्रपटातलं. श्रोते हो, जेव्हा पावसाचे थेंब हृदयाच्या तारांना स्पर्श करतात तेव्हा प्रेम अधिक गहिरं होतं. त्याच भावनांचं सुंदर चित्रण करणारं हे गीत

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतात दिल तो पागल है या चित्रपटातलं गीत. याबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मुमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेल्या

खरंच या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगते. पण या काळात हार्ट ब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता का म्हणे. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रोनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं. आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं.

मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खोडावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण आप्पासाहेब गणपती गवळी आणि सहकारी यांनी गायलेलं भेदिक ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रियदर्शिनी तगारे यांची कथा साक्षी.
1: माझघराच्या दारासमोर वहिनी आसनावर बसल्या होत्या. चौरंगाच्या बाजूला शिसवी देव्हाऱ्याजवळ मोठी पितळी समई तेवत होती. तिचा उजेड देव्हाऱ्यातल्या देवांवर पडलेला. देवीच्या मूर्ती शेजारी गोपालकृष्णाची छोटीशी मूर्ती वेगळेपणानं उठून दिसत होती. बसल्या जागेवरून वहिनींनी गोपालकृष्णाला हात जोडले. त्यांनी चौरंगावरच्या ज्ञानेश्वरीकडे पाहिले. अजून कुणाचीच चाहूल नव्हती. तेवढ्यात माझगराशी पावलं वाजली. एक दोघी आल्या होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोच आणखी तिघी चौघी आल्या. तशी वहिनींनी ज्ञानेश्वरी उघडली. वहिनींचा लयबद्ध गोड आवाज माझगरात भरून राहिला. त्या शांतपणे एक एक ओवी वाचत होत्या. अर्थ ऐकताना बायका मात्र मान हलवून समजल्याचं दाखवित होत्या. एखाद्या ओवीचं स्पष्टीकरण करताना चर्चा व्हायची, पण आज वहिनींचं मन सर्वस्वी त्यात नव्हतं. पानावरच्या शेवटच्या ओवीशी आल्यावर त्या थबकल्या. अर्थ सांगून त्या थांबल्या. पानात खून ठेवली आणि नमस्कार करून ज्ञानेश्वरी मिटली. त्याबरोबर एक एक करत सगळ्या बायका उठल्या. त्यांच्याबरोबर बोलत बोलत वहिनी बैठकीच्या प्रशस्त खोलीत गेल्या. चौकातलं ऊन शेवटच्या पायरीपुढे सरकलं होतं. म्हणजे 5 वाजायला आले होते. अजून अपर्णा शैलेशचा पत्ता नव्हता. वहिनी वाड्याच्या दाराशी आल्या. बाहेरच्या कट्ट्यापाशी टेकून त्यांनी कपाळावर हात धरला. दूरपर्यंत शैलेशची गाडी दिसत नव्हती. कोपऱ्यावरूनच शैलेश हॉर्न द्यायचा. अंगणातल्या प्राजक्ताशी 4 फेऱ्या मारून त्या अस्वस्थपणानं पुन्हा दाराशी आल्या. उद्या नवरात्राची पहिली माळ, तरी अपर्णाचा पत्ता नाही. खरं तर सर्व पित्रीच्या पक्षालाच दोघं येतात. वहिनींनी उसासा टाकला. त्यांची नजर मागं वाड्याकडं गेली. 5-6 पिढ्या पाहिलेला हा भक्कम दगडी वाडा अजून खणखणीत होता. गावात सगळ्यात दिमागदार. आता नवे बंगले झालेत, 5 मजली इमारती चढल्यात, पण या वतनदार चौसोपी वाड्याची शान कुणालाच नाही. आता वतनं गेली तरी अजून सावकारांचा दबदबा होता. प्रत्येक पिढीनं नाव कमावलं होतं. नानांच्या वडिलांनी, निळूभाऊंनी शेतीला आधुनिक रूप दिलं. त्यानंतर नानांनी शेतीपंपाची एजन्सी

घेतली, आणखी भरभराट आणली. त्यांचा मोठा लेक जयेश खूप शिकला, परदेशात स्थायिक झाला. धाकटा शैलेश इंजिनियर होऊन मुंबईत नोकरीला लागला. तशी नाना वहिनींना चिंता पडली, एवढ्या पसाऱ्याचं काय होणार. उन्हं उतरली, पलीकडच्या झाडांच्या शेंड्यांवर मावळतीची तांबूस झळाळी आली. वहिनींची पावलं पूर्वेच्या चौकातल्या देवळाकडे वळली. गाभाऱ्यातल्या देवीच्या मूर्तीला त्यांनी मनापासून हात जोडले. नानांच्या पणजोबांनी बांधलेलं काळ्या कुळकुळीत घडीव दगडांचं हे देऊळ, चढत जाणाऱ्या उंच पायऱ्या, मधोमध संगमरवरी गाभारा, त्यात उभी असलेली दुर्गादेवीची अप्रतिम देखणी संगमरवरी मूर्ती, तिन्ही बाजूंना सुबक दगडी जाळीची महिरप, त्यातूनही देवीची मूर्ती दिसायची. राजस्थानातून कारागीर इथं आणवून खास घडवलेली देवी. जवळजवळ वर्षभर तो ती घडवत होता म्हणे. पुढे बायकापोरांना आणून तो इथंच कायमचा राहिला. त्याच देवीलालच्या पुढच्या पिढ्या आता बंगल्यांची कामं करतात. अजूनही दरवर्षी नवरात्राचा शिधा त्यांच्या घरी पोच होतो. नवरात्राच्या उत्सवाचं शैलेशला लहानपणापासून खूप वेळ. पहाटे देवळात घट बसायचे, त्या अंधुक उजडात पुरुषभर उंचीच्या समया तेवत असायच्या. आरतीचं तेजाळलेलं तबक आणि समयांचा प्रकाश पाहण्यासाठी केव्हाचाच उठून तो आंघोळ करायचा. ते आठवून वहिनीनं आत्ता हसू आलं. आली का अपर्णा, आवाजासरशी वहिनी मागे वळल्या. ठुसे वहिनी देवीला आल्या होत्या. अजून तरी नाही, दोघं नवरात्र चुकवायची नाहीत, ठुसे वहिनी बोलल्या. ते खरं होतं, नवरात्र हा त्यांच्या घरातला कुळाचार. शैलेशने सारं पहिल्यापासून आपलं मानलं. अपर्णाही तशीच. शैलेश दुसऱ्या माळेला परततो, पण ही दसऱ्यापर्यंत थांबते. तिनं वहिनींकडून सगळं मनापासून शिकून घेतलं. सारा कुळाचार अजूनही निगुतीनं पार पडतो. शैलेश अपर्णा येतातच, मग यंदाच असं कसं अंतर पडेल. वहिनींना गाडी दारात थांबल्याचा आवाज आला. त्या लगबगीनं पुढं झाल्या, पण तो भासच होता. समोरच्या घराच्या दाराशी दाजी उभे होते. त्यांच्या घरात आता दाजी आणि काकी दोघंच. मुलं नोकऱ्यांनिमित्त पळाली. ओसाड शेतांची आणि मोकळ्या घराची राखण करीत दोन म्हातारी खोडं तेवढी राहिली. गावात काय ठेवलंय म्हणून मुलांनी राहावं, असं दाजी म्हणायचे. थोड्याफार फरकानं सगळीकडे हेच होतं. हे चित्र नाना आणि वहिनींना आजकाल उदास करायचं. गेल्या 2 वर्षांपासून नानांनी शैलेशला नोकरी सोडून इकडं व्यवसायात शेतीत लक्ष घालायला सुचवलं होतं. त्याच्या डोक्यातही ते विचार होतेच. नानांशी त्या विचार तो बोलला होता, पण अजून तसं घडत नव्हतं. की अपर्णाच्याच मनात? या विचारासाठी वहिनींनी वर पाहिलं. आकाश धूसर दिसत होतं. हवेत किंचितशी थंडी होती. त्यांनी पदर अंगाभोवती लपेटून घेतला. काळोख दाटून आला होता. नरू भटजींनी देवळात समई लावली. नानांना आरतीसाठी बोलवायला ते आत गेले. आरती झाली. नाना जरा गप्प गप्प वाटले. एरवी नरू भटजींशी गमतीत काहीतरी बोलायचे. पायऱ्या चढताना ते वहिनींकडे बघत आज म्हणले, उगाच वाट बघत राहू नका. फार वाट बघितली की लवकर येत नाही माणूस. त्याच्यामागे नोकरीचा व्याप आहे, होईल थोडंफार पुढे मागे. वहिनी हसल्या. माझी समजूत काढतायत की स्वतःचीच? वहिनींची नजर जाळीतून देवीकडे गेली. तीच काय ते सांभाळून नेईल आता. त्या स्वतःशी पुटपुटल्या. आता पुढचे 10 दिवस वहिनींना विसावा असा नव्हताच. त्यांनी सकाळी सोहळ्यात टाकलेली दोन्ही लुगडी नजरेनं बघून घेतली. सुरुवातीला नऊवारी नेसताना अपर्णाची धांदल आठवून वहिनींना हसू आलं. आता नेसते छान, नकळत वहिनींच्या तोंडून उसासा बाहेर पडला. सकाळचं वरण त्यांनी गरम करायला ठेवलं. बहुधा वरणभातातच जेवण उरकेल. रात्रीचं दोघांनाही आता जड खाणं सोसवत नाही. ताटल्या काढायला त्या वाकल्या, तोच त्यांना दूरवरून गाडीचा हॉर्न ऐकू आला. नाना लगबगीनं उठले. अगं पिल्ला आली बरं का, ये लवकर, थोपवतो त्यांना दाराशीच. नाना चौकातून ओरडले. वहिनींनी तुकडा ओवाळून पायावर पाणी घातलं. थकला होता तरी उत्साहानं फुललेला शैलेशचा चेहरा पाहून वहिनींचे डोळे पाणावले. याच्याशिवाय घराला शोभा नाही. पदरानं डोळे पुसत त्या आत गेल्या. हसत खेळत जेवणं उरकली. नाना, तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे. मी कंपनीत नोटीस दिली. अरे, पण मला काहीच, मुद्दामच कळवलं नाही. मला तुम्हाला आणि आईला स्वतः सांगायचं होतं. फार छान, मला आता मोठ्या ऑर्डरचा विचार पक्का करता येईल. अलीकडे झेपेनसं झाले रे, पसारा आवरता घ्यावा असा विचार. बरं झालं तू वेळेवर निर्णय घेतलास. वहिनींना आनंदानं भरून आलं. नाना आणि शैलेशच्या गप्पातलं कानात काहीच शिरेना.
घरभर

फिरणारी उमेदीतल्या शैलेशची दमदार पावलं, नातवंडांचा दंगा त्यांना ऐकू येऊ लागला. महिन्याभरात सगळं सामान आवरून बिराड हलवावं, तोवर नाना तुम्ही मुलांच्या शहरातल्या शाळेचं बघा, फार तर 10 किलोमीटर पडेल इथून आपल्याला, नाही का? वहिनी भानावर आल्या तेव्हा शैलेश बोलत होता. अपर्णाचं आवरलं होतं. तिनं बॅग उघडली, त्यातून केशरी रंगाची साडीची घडी तिनं वहिनींच्या हातात दिली. यंदा मुद्दाम देवीसाठी ही जरीकाम केलेली साडी आणली आहे. वहिनी तिच्याकडे पाहतच राहिल्या. अगं पण दरवर्षीप्रमाणे राजारामकडनं नऊवारी रेशमी साडी आणली आहे. आई, मागच्या वर्षीच मी म्हणाले नाही का, पाचवारी नेसवायला सोपी, जरा पद्धत बदलू आपण, नंतरही वापरली जाते, नरुभटजी म्हणत होते. अपर्णाचा स्वर हळुवार आणि गोड होता. वहिनी भांबावल्या. आजपर्यंत त्यांनी बसवलेल्या घडीत कधी बदल नव्हता. नरुभटजी माझ्याशी न बोलता हिला कधी बोलले? बर, हरकत नाही, पिढ्या बदलतील, तशी प्रथाही हळूहळू बदलू. नाना खुश. आणि जरीकाम केलेली केशरी साडी निरखत्ते बले वावा. वहिनींच्या मनात गर्भरेशमी हिरवी नऊवार साडी रुतून बसली होती. ती बाहेर निघायला तयार नव्हती. शैलेश अपर्णा झोपायला निघून गेले. मुलं केव्हाच पेंगुळली होती. वहिनींना थकल्यासारखं झालं. पण आता आणलेली साडी त्या क्षीण आवाजात नानांना म्हणाल्या, ती थोडीच परत करायची आहे. अहो, पण आता मीही पाचवारी नेसते, सणावारी नेसून टाका. पहाटे पूजेच्या वेळी अपर्णानं तपकात केशरी साडी ठेवली. ती आटोपशीर साडी नेसवताना नरू भटजी खुश होते. सुनबाईंनी सुटसुटीत काम करून टाकलं बघा वहिनी साहेब, देवीचं तेज कसं झळाळून उठलंय. नकळत वहिनींनी मान डोलावून पसंती दिली. पण क्षणभरात मनानं फणा वर काढला. शेवटी गर्भरेशमी हिरव्यागार नऊवारीची सर नाहीच हिला. नरू भटजींनी आरतीचं तबक उचललं. त्यांच्या मुलानं सदानं कापूर आरती धरली. आरतीच्या उंच सुराला पंतांच्या झांजाची साथ मिळताच साऱ्या वातावरणात तो पवित्र नाद भरून राहिला. वहिनीने डोळे मिटले, पण त्यांना नेहमीची लय सापडेना, कुठंतरी बोच जाणवत होती. त्यांनी डोळे उघडून देवीकडं पाहिलं. त्यांना नेहमी वाटायचं की देवीचं ते तेज आपल्या शरीरात प्रवाहित होतंय, पण आज तो प्रवाह दुसरीकडेच वळतोय असं वाटून त्या अस्वस्थ झाल्या. हातावर प्रसाराचा पेढा ठेवताना शैलेशचं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडं गेलं. आई, काही होतंय का ग तुला? हाताला धरून त्यानं वहिनींना पायरीवरच बसवलं. सारखी धावाधाव करून थकतेस, बैस जरा, पाणी घे. शैलेशच्या बोलण्यानं त्यांना खूप बरं वाटलं. महानैवेद्यही लवकरच करू नरू भटजी, तुम्ही लवकरच या, उगाच 1-2 वाजून जातात, दिवस जातो त्यात, आणि आई पण थकून जातात. अपर्णा असं सांगत असताना वहिनींना वाटलं, त्यामुळे मी मुळीच थकत नाही, उलट दिवस छान जातो, असंच काहीतरी नरू भटजींना सांगावं. पण अपर्णाशी बोलून नरू भटजी लगबगीनं गेले सुद्धा. शैलेश, येतोय बरं का आता कायमचाच? सुटलो आम्ही आता. पुढच्या पिढीकडं हळूहळू चार्ज द्यायला हरकत नाही काय रामभाऊ? जमलेल्या मंडळींशी बोलताना नाना फुलून आले होते. सगळे हळूहळू बैठकीकडं गेले, पण दोन्ही नातवंड मात्र तिथंच वहिनींच्या अंगाशी झोंबत राहिली. त्याही मग रमल्या. आज जमलेल्या मंडळींना फराळाचं द्यायचंय या विचारासरशी मग वहिनी लगबगीनं उठल्या. त्या आज जाईस तोवर अपर्णानं बैठकीत फराळाच्या ताटल्या पाठवल्या होत्या. वा, काही म्हणा गजू काका, सावकारांकडल्या साजूक तुपातल्या खिचडीची चव जिभेवर वर्षभर घोळते. हे ऐकताना एरवी अभिमानानं फुलून जाणाऱ्या वहिनींना आज सगळंच पोकळ वाटू लागलं. राधाबाई, अहो मी येतच होते ना खिचडीचं काढून द्यायला, नेहमीचं प्रमाण माझ्या हातातलं, वहिनी चिरक्या आवाजात म्हणाल्या. अपर्णा हसली. समजू तिचं, लहान मुलाला समजवावं तशी बोलली. अजून पुष्कळ आहे, मी सोहळ्यात येते तोवर तुम्ही थोडीशी खिचडी खाऊन घ्या, नाहीतर कलकलेल तुम्हाला. मुळीच नाही, दूध घेईन फक्त, हटेल मुलासारख्या वहिनी म्हणाल्या. नैवेद्य सवाषण सारं पार पडलं. वहिनींना हायसं वाटलं. खरं तर बरंचसं अपर्णानंच पेलून नेलं होतं. रात्री अंथरुणावर पडल्यावर सारीच दमून झोपून गेली, पण वहिनी टक्क जाग्या होत्या. पुरणपोळी अगदी रेशमासारखी झाली आहे, जेवताना नाना नावाजत होते. मीच शिकवली आहे तिला, असं वहिनींच्या जिभेवर आलेले शब्द त्यांनी गिळून टाकले. आपल्याला कोण होतं शिकवायला? सासूबाई अंथरुणाला खिळल्या म्हणून तर लग्न करून गडबडीनं सून आणलेली, पण निभावलंच ना सारं आपण. आरतीच्या वेळी संध्याकाळी बायकांची गर्दी होती, अपर्णा उभीच होती. आली हो सूनबाई, किती शालीन आहे बघा, एवढी शिकली सवरली तरी. वहिनी नशीबवानच, केवढं तेज आहे बघा चेहऱ्यावर. हे सारं आठवून वहिनी या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिल्या. पहिली माळ पार पडली की निम्मं कार्य झाल्यासारखं व्हायचं. यंदा शैलेश दसऱ्यापर्यंत होताच, नंतरही

0: सामान देऊन महिन्याभरात परतणार होता. दुसऱ्या दिवशी जेवण आटपल्यावर अपर्णा, वहिनी, शैलेश माझघरात बसलेले. आपण पुढल्या वर्षापासून पहिल्या दिवशीच सगळ्या सवाष्णी घातल्या तर? प्रत्येक दिवशी सोहळ्याच्या स्वयंपाकाचा एवढा घाट घालण्यापेक्षा सोपं होईल ना? अपर्णाच्या बोलण्यावर वहिनी एकदम चमकल्या. सगळंच बदलायला निघाली की काय ही? पूर्वजांपासून चालत आलेली एवढ्या वर्षांची परंपरा मी आत्तापर्यंत निगुतीनं सांभाळलं सगळं. वहिनींची बेचैनी वाढली. अष्टमीचा दिवस महत्त्वाचा. त्या दिवशी संध्याकाळच्या आरतीला बायकांची गर्दी असायची. त्या संध्याकाळची आरती देसायांच्या कर्त्याबाईनंच करायची ही परंपरा. आदल्या दिवसापासून वहिनींना सगळं कसं पार पडेल याची काळजी लागून राहायची. पण त्यातही कर्तेपणाचं खोल समाधान असायचं. आता मात्र वेगळंच वाटत होतं, काहीतरी निसटल्यासारखं. सकाळपासून दूध मोठ्या पातेल्यात आटत होतं ते पाहता वहिनींना आठवलं, काल अपर्णानं दुधाचा ताजा मसाला तयार केलाय. वेलची, जायफळ, केशर, बदाम सारं प्रमाण तिला माहीत होतं, तरी पण तिनं ते आपल्याला दाखवायला हवं होतं. सगळं नीट प्रमाणात घातलंयस ना, आपला सूर जरा चढाच लागलाय असं तेव्हा त्यांना वाटून गेलं. अपर्णानं मात्र हसून मान डोलावली. संध्याकाळी आरतीच्या आधी अपर्णा पांढऱ्या काठाचा लाल भडक बनारसी शालू नेसून आली. एरवी सलवार कुर्ता घालणारी अपर्णा तेव्हा दृष्ट लागेल अशी दिसत होती. तनमणी देता? वहिनी उठल्या. तिजोरीची चावी नानांकडून घेऊन त्यांनी तनमणीची लांबट मखमली डबी बाहेर काढली. आतलं झगमगणारं हिऱ्याचं खोड पाहताना वहिनींना भरून आलं. त्यांच्या पणजे सासूबाईंचा हा तनमणी आणि ही नथ. घरातल्या कर्त्याबाईनं अष्टमीच्या आरतीला घालण्याचा रिवाज. मागल्या वर्षीच वहिनींनी अपर्णाला सांगून ठेवलं होतं, पुढल्या वर्षापासून हे घालून तू आरतीला उभं राहायचंस. तेव्हा वहिनींना खूप बरं वाटलं होतं. एखाद्या विश्वस्तासारखं त्यांनी हे सारं सांभाळून इथवर आणलं होतं. आणि आता ही ठेव पुढच्या पिढीकडं वेळच्या वेळी देतोय याचं समाधानही मनात दाटून आलं होतं. अपर्णा नथ घालत असताना त्यांनी नकळत आपली नागपुडी चाचपून पाहिली. दागिन्यांनी सजलेली अपर्णा वहिनींना नमस्कार करायला वाकली. क्षणभर वहिनींना आतून भरून आलं, ही आपली वारसदार, पुढच्या पिढीतली लक्ष्मी. नानांना कर आधी नमस्कार असं पुटपुटत त्या कपडे बदलायला वळल्या. मगास त्यांनी नेसण्यासाठी पैठणी काढून ठेवली होती, का कोण जाणे त्यांनी ती कपाटात परत ठेवली आणि हलकीशी जरीची साडी नेसली. दिवस लहान होत चालल्यानं लवकर उन्ह कलली. हळूहळू बायका यायला सुरुवात झाली. नरू भटजींनी सगळीकडे दिवे लावले, आरतीचं तबक तयार केलं. आजची आरती अपर्णाच्या हातून होणार. वहिनी जरा मागेच थबकल्या. पुरुषांच्यात उभे असलेले नाना वहिनींजवळ येऊन कुजबुजले, आज पहिल्यांदा आरती करते ती, पुढे येऊन सांभाळा तिला. पण वहिनी हटवादीपणानं मागच थांबल्या. नरू भटजींनी अपर्णाच्या हाती तबक दिलं आणि ते बाजूला झाले. कडेपर्यंत आरतीचं तबक सांभाळेल की नाही याची चिंता त्यांना लागून राहिली. हिच्याबद्दल अकारण वाटणाऱ्या ईर्षेचा आता त्यांच्या मनात मागबूसही नव्हता. तूच ने ग बाई सांभाळून, अशी त्यांनी मनातल्या मनात देवीची प्रार्थना केली आणि डोळे मिटून घेतले. त्या नादात आरती केव्हा संपली हे त्यांना समजलंच नाही. त्या भानावर आल्या तेव्हा अपर्णानं तबक देवीसमोर ठेवलं होतं. त्यातली निरांजनं शांतपणानं तेवत होती. गालिचावर बसलेल्या बायकांना हळदी, कुंकू, दूध द्यायला सुरुवात झाली. जोगवा घ्यायचा? अपर्णानं वहिनींना विचारलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली. त्या सरशी अपर्णानं फळांनी भरलेली दुर्डी देवीसमोर ठेवून डोकं टेकून नमस्कार केला. बायका कौतुकानं तिच्याकडे पाहत होत्या. अपर्णा हात जोडून देवीसमोर उभी राहिली. जोगवा म्हणणाऱ्या बायकांनी टाळ वाजवायला सुरुवात केली. जोगवा मागते आदिमायेला, जोगवा मागते महालक्ष्मीला. जोगव्याच्या शब्दांबरोबर झांजाची लय वाढली. देवीसमोर उभ्या असलेल्या अपर्णाकडे वहिनी पाहत राहिल्या. आज त्यांच्या जागी अपर्णा उभी होती. अपर्णाच्या जागी तिची सून, पुन्हा त्या जागी तिची सून, असा एकसंध प्रवाह त्यांच्या नजरेसमोरून तरळून गेला. एकाएकी आजूबाजूच्या साऱ्या कोलाहलातून वहिनी वेगळ्या झाल्या. साक्षीभावानं पाहता पाहता त्या तिथून उठल्या. माझघरात चौरंगावर ठेवलेली ज्ञानेश्वरी दिसताच त्यांनी खुणेचं पान उघडलं. काल वाचलेली ओवी त्यांच्या मनात उमटली. स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र. देवघरातल्या गोपाळकृष्णाच्या जागी साक्षात तो पुरुषोत्तम उभा ठाकल्याचा भास त्यांना झाला. चेहऱ्यावर तेच गूढ मंद हास्य. वहिनी क्षणार्धात त्यात विरघळून गेल्या. जणू त्यांना वेगळं अस्तित्वच उरलं नाही.
1: प्रियदर्शिनी तगारे यांची साक्षी ही कथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर म्हणजे संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार, रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 पॉप संगीत. या कार्यक्रमामध्ये आज आपण नाझिया हसन यांनी गायलेली पॉप गीत ऐकू. 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोत्या हो, आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50. यामध्ये 6 हिंदीतून बातम्या, 6:05 गिरवाणवाणी. यामध्ये आपण गणपती अथर्व शीर्ष ऐकू शकाल. 6:10 प्रभात वंदन, प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये पशुपालनातील टिप्स याविषयी माहिती महेश इनामदार देतील. 6:45 आरोग्यम धनसंपदा, मेनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी सांगितलेली माहिती, भाग पहिला. 6:50 परिसर, पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी, पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. 7:00 प्रादेशिक, 7:07 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजे तवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 7:45 आरोग्याची गुरु किल्ली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, त्यानंतर गाणी मनातली या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्याल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:40 संत तुकाराम महाराजांच्या सराटी रिंगण अकलूज येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. 9:00 चिंतन हाच चिंतामणी, 9:15 अमृत कलर.

सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकाल. सकाळी 9:30 प्रभातीचे रंग. लेखन जयसिंग कुंभार. निवेदन अपर्णा कल्लोळ. रात्री 10:00 मराठी सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:00 हिंदी चित्रपट गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती. त्यानंतर भावधारा. दुपारी 12:00 वनिता मंडळ. 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 4:58. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:00 हिंदीतून बातम्या. 6:05 लोकसंगीत. यामध्ये आपण सीमा पोंक्से आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं ऐकणार आहोत. 6:20 संस्कृत बातम्या. 6:30 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत. यामध्ये श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीराजाची. 8:00 एक गाणे ताजे दवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी भक्तिगीतं. 8:30 संसद समीक्षा. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण. हे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदा

0: वरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच। प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
1: श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स अने हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या

नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या

नियम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे, तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्यपदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड, अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्रीसंत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली.

0: पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

0: कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोतेहो, मुंबई वेधशाळा यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज. सातारा घाटमाथा परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाश।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली. श्रोते हो, यानंतर ठीक 7:15

निवृत्त विशेष आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार याचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजे 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41° मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मुकाशी म्हणाले की 1942 बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्य निर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्स मध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत, चित्रपट हे केवळ मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भाव विश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सन्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्मची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता, चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भाव विश्वासा आरसा असतो. म्हणूनच आम्ही नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्मच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपट सृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
0: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी

0: साठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
1: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 साली तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2.5-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय. ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशिकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्व मोडक आहे, या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले आणि या सगळ्यांच्या माझ्या तंत्रज्ञानाच्या जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं हे फिल्म करण्याचं ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा मी यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढी मध्ये आहे आणि तो वय वर्ष साधारण 20 पासून पुढे 70-80 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष ऐकलंय, अशा सगळ्या कालखंडातून जाणारा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या हे खूप ऐकलं जायचं बाबूजींचं गाणं, रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल, या सगळ्या माध्यमांमधून ते आज झाली आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात, याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो कारण तो ठेवा, ती संस्कृती, तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे, आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे, त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
0: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजित दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
2: 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यामुळे आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्या टीममध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि हा खरं तर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची याच्यामध्ये खूप मोठी मेहनत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं, तर एखादा मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो आणि बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं, की माझी एक मेमरी आजोबांची. माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे ज्याला रेडिओला आपण छोटा रेडिओ म्हणतो आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा, त्याच्यावर राग असतील, भूपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं दे परत आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून ते मला आजही लक्षात आहे. मी लहान असताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या आणि बऱ्याच वर्षांनी मी आत्ता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक हमसफर असतो, मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा हमसफर असू शकतात, एखादं जुना घड्याळ असेल,

0: ही सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे म्हणजे हमसफर. खरं तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये आणि ही जर संवादाविना होती तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकले नसतं, ही शॉर्ट फिल्मही झाली असती कदाचित. तर विजय पाटकरनं विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केलेत, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली आणि त्यांनी ठरवलं की येस आपण, मी आवडली त्यांना आणि ते म्हणले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतले आहेत. पुष्कर तांबुळे आहे, प्रणित मेढे आहे, किरण दिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवारी आहे, प्रद्युम्न गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन, हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्य नाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये माइमिंग आणि विदाउट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपतो समजा, परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता, त्यामुळे आम्ही म्युझिकचे बीट ठेवले होते, त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांची व्हॉइसच नाही आहेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातून निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली, कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात, म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धती बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिस मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं, त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनल ही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते, तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्मची एवढं आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं, त्याची घोषणा झाली, तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाची ठेव बनून जातात, तशी ही खरंच सुखाची ठेव आहे. जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचं सोनं झालंय, कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल, ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉन्ग आहे, ज्याला हे रेकॉग्निशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनची मला कॉल आला होता, नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला शूट करायचं आणि रेकॉर्ड करायचं, तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स दिस प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्या करता, कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं हे एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप सुंदर झाली आणि पूर्ण टीमनी आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झालाय आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं. तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं, त्याबद्दल पण मला खूप असं गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडा की खाली करायची की नाही, कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतं गाणं. पण दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझ्या मित्राने केला होता शैली आणि खूप खूप सुंदर सिनेमॅटोग्राफी एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर हे ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो, कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे, हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर.

0: झालंय आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत, याचच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 29 आषाढ़ 1948 अर्थात 20 जुलै 2026। श्रोतेहो, सुरुवातीला हवामानाचा अंदाज। राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय आहे। येत्या 48 तासातही ठाणे, रायगड, पालघर इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आजच्या कार्यक्रमात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या माझे आवार माझे शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विभागीय कृषी सहसंचालक ठाणे येथील विभागीय सांख्यिक राहुल नकाते सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: धन्यवाद मॅडम।
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा ही योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे?
2: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाला विम्याचे संरक्षण देणे। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये बहुतांश आपली जी शेती आहे ती निसर्गावर म्हणजेच मुख्यत्वे करून हवामानाच्या घटकावर अवलंबून आहे, आणि त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत या घटकांचा साधक तसाच बाधक परिणाम आपल्या शेतीवरती होत असतो। तर याचा विचार करूनच ही योजना आहे की जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात या हवामान घटकांमुळे विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये घट आली किंवा तफावत आली तर त्याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही पीक विमा योजना आहे।
1: बरं, आणि या योजनेला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना असं का म्हटलं गेलंय?
2: आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात होती। त्याच्यामध्ये काय होतं तर प्रति हेक्टर 1 रुपया भरून जो आहे शेतकरी त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत होता। परंतु आता जो आपला 3 जुलै 2026 चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे। याच्यामध्ये महत्वाचा बदल असा आहे की सुरुवातीला आपण 1 रुपया प्रति हेक्टर भरून जो शेतकरी सहभागी होत होता त्याच्याऐवजी त्याला आता त्याचा जो हिस्सा आहे पूर्ण तो भरावा लागणार आहे। आणि दुसरा महत्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर होते ते न राहता फक्त आता जी पेरणीपासून काढणीपर्यंत

0: बऱ्याच नैसर्गिक आपत्ती, कीड रोग यामुळे जी उत्पादनात येणारी घट आहे हा फक्त एकच महत्वाची जोखीम जी आहे ती या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: बरं, या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात?
0: या योजनेमध्ये अधिसूचित जे क्षेत्र आहे जे मग आपल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे आणि अधिसूचित जी पिके आहेत ती पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कर्जदार शेतकरी आहेत, बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ही बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोघांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे, त्यामध्ये ते इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. जर समजा कर्जदार शेतकरी आहे आणि त्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा नाहीये तर त्याने ते कमीत कमी 7 दिवस त्या बँकेला कळवलं पाहिजे की माझा विमा हप्ता कापू नका, मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही. राहता राहिला प्रश्न कुळ शेती आणि भाडेपट्टे किंवा भाडेकराराने जे शेतकरी शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना जो त्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आहे तो या पीक विमाचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तो नोंदवावा लागेल आणि याच्यामध्ये कमीत कमी एका पिकासाठी तुमचं 10 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे.
1: अच्छा, कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे?
0: आपली जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आपण तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये तृणधान्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्यातील पिके आहेत. तर कडधान्यामध्ये आहे तूर, मूग, उडीद आणि हरभरा. गळीत धान्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तीळ आहे आणि कारळ आहे. आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर या पिकांसाठी ती योजना लागू राहील. जिल्हा परत्वे पिकं जी आहेत ती बदलतात. उदाहरणार्थ आपल्या कोकण विभागामध्ये आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये ही योजना भात, नाचणी आणि पालघर जिल्ह्यामध्ये फक्त ही उडीद या पिकासाठी लागू आहे. खरीप, रब्बी आणि त्याच्यामध्ये उन्हाळी हंगाम ही येतो, या हंगामासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये काही रब्बी पिकं आहेत, म्हणजे काही पिकं आहेत की जी खरीपसाठीही आणि रब्बीसाठी पात्र आहे. उदाहरण म्हणून आपलं खरीप ज्वारी आहे, रब्बी ज्वारी आहे, खरीप कांदा आहे आणि रब्बी कांदा आहे. म्हणजे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या पिकासाठी लाभ घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी सुद्धा रब्बी हंगामासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात.
1: या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत?
0: या योजनेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मॉडेल आहे कप आणि कॅप मॉडेल. याच्यामध्ये काय आहे तर हे जे संपूर्ण जी योजना आहे ती विमा कंपनी मार्फत राबवली जाते आणि याचे नुकसान भरपाईचं दायित्व आहे विमा कंपनीचं आहे. पण ते कशा पद्धतीने असणार आहे तर कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110 याच्यामध्ये काय एक हंगाम आहे आणि एक जिल्ह्यांचा समूह आहे. त्या जिल्ह्यांच्या समूहामध्ये जेवढा पीक विमा हप्ता रक्कम जमा होईल त्याच्या 110% किंवा जो एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यावर एक बर्न कॉस्ट ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार जो विमा हप्ता येईल त्याच्या 110% याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यानुसार विमा कंपनीला ते दायित्व 110% राहील. त्याच्यावरचं जे दायित्व आहे नुकसान भरपाईचं ते राज्य शासनाकडे राहील. तसंच जर एकूण विमा हप्ता जो रक्कम जमा झालेली आहे त्याच्यापेक्षा कमी नुकसान भरपाई जर अशा परिस्थितीमध्ये असेल की विमा हप्त्याच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई कमी आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त ती विमा कंपनी 20% स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य शासनाला परत करेल. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आहे दुसरा महत्वाचा आहे की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. याच्यामध्ये काय ऍग्रीस्टॅक नावाचा आपला प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत आपण शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक देतो, तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. तीसरा महत्वाचा मुद्दा की DCS डिजिटल क्रॉप सर्वे, जे शेतकरी पीक विम्यामध्ये योजनेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचं डिजिटल क्रॉप सर्वे होणे अत्यंत महत्वाचे. जर उद्या कोणत्या बाबीमध्ये जर तफावत आढळून आली किंवा विमा अर्जाबाबत आक्षेप आला तर जे डिजिटल क्रॉप सर्वेवरचं पीक असेल ते ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे डिजिटल क्रॉप सर्वे होणं हे महत्वाचं आहे. आणि राहता राहिला शेवटचा आणि एकदम महत्वाचा मुद्दा की जे बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने या विमा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत असं आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, तसेच DBT द्वारे ज्या काही आपल्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्यासाठी त्याला 5 वर्ष बंदी घालण्यात येईल, त्याला कोणताही लाभ त्या योजनांचा मिळणार नाही. ही या वर्षीच्या आपला शासन निर्णय याच्यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली.
1: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती कोणत्या कंपन्यांमार्फत राबवण्यात येणार आहे?
0: आता ही योजना राबवण्यासाठी जी विमा कंपन्यांची निवड आहे ती निविदा पद्धतीने केली जाते. याच्यामध्ये आपला जो शासन निर्णय आहे

0: घ्यायचा, त्याच्यामध्ये खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 यासाठी ह्या पीक विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये एकूण 12 जिल्हा समूह आहेत आणि 6 कंपन्या ज्या आहेत त्या निविदा प्रक्रियेमार्फत आपल्याकडे निवडण्यात आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या आहेत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या 6 विमा कंपन्या आहेत. याच्यामध्ये कोकण विभागाकरता आपल्याला जे आपले 5 जिल्हे आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्यासाठी जे आहे शासनाकडून इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे ही नियुक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या विभागामध्ये या कंपनीमार्फत ही योजना राबवली जाईल.
1: बरं, आता ही जी योजना आहे तर यासाठी संरक्षित रक्कम किती देण्यात येते आणि त्याचा शेतकऱ्यांना किती विमा हप्ता भरावा लागेल?
0: या योजनेमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी जी आहे विमा संरक्षित रक्कम जी आहे ती त्या पिकाच्या कर्जदारानुसार ठरवण्यात येते. याच्यामध्ये राज्यस्तरावरील जी पीक विमा समन्वय समिती आहे ती जी आहे ती ही विमा संरक्षित रक्कम निश्चित करते. याच्यामध्ये उदाहरणार्थ जे आहे कोकण विभागामध्ये आपल्या इकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहेत. याच्यामध्ये मुख्यत्वे करून भात, नाचणी ही पिकं घेतली जातात आणि पालघर जिल्ह्यामध्ये उडीद पिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. ही पिकं खरीप हंगामासाठी आपल्या कोकण विभागामध्ये अधिसूचित आहेत. याच्यामध्ये आपला जो पूर्ण कोकण विभागामध्ये भात पीक जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम 65,000 रुपये आहे आणि नाचणी पिकासाठी जी रक्कम आहे ती 40,000 रुपये आहे. ही रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी आहे आणि जो आपण विमा हप्ता भरणार आहे तो ही प्रति हेक्टरी असेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 10 गुंठेची अट आहे. जर शेतकऱ्यांनी 10 गुंठे क्षेत्र नोंदवलं तर त्यानुसारच ती विमा संरक्षित रक्कम कमी होईल आणि विमा हप्ताही त्याचा कमी होईल. हे जे एकक आहे ते आपलं 1 हेक्टरसाठीच आहे. तर याच्यामध्ये उडीद पिकासाठी जो आहे तो 27,000 रुपये प्रति हेक्टरी ही विमा संरक्षित रक्कम झाली. या विमा संरक्षित रकमेवरच आपल्याला आपला जो आहे तो विमा हप्ता दर ठरतो. आपल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा विमा कंपनी कोट करेल याच्यापैकी कमी जो असेल तो विमा हप्ता दर आपल्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी 1.5% आहे आणि नगदी पिकांसाठी 5% आहे. उदाहरणार्थ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65,000 रुपये आपली जी आहे विमा संरक्षित रक्कम आहे तर विमा कंपनीनं त्या जिल्ह्यासाठी 1% असा विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 65,000च्या 1% म्हणजे 650 रुपये जो आहे तो शेतकऱ्याला 1 हेक्टरसाठी तो विमा हप्ता भरावा लागणार. हा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी असेल. खरीप हंगाम जो आहे तो आपला पूर्ण झाल्यानंतर जर देय नुकसान भरपाई असेल तर ती शेतकऱ्याला जी काही 65,000 आहे त्याच्या तुलनेमध्ये ती त्याला देय राहील. तशाच पद्धतीने 27,000 जो आहे तो उडीदासाठीचा विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्या कंपनीने पालघरमध्ये उडीदसाठी 2% जो दर आहे तो दिलेला आहे. त्या 2%नुसार 27,000च्या 2% प्रमाणात तिथं तो जो आहे तो विमा हप्ता असेल. त्याचप्रमाणे बाकी जी पिकं आहेत आपली भात नाचणी आहे तो सर्वदूर आपला कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये एकच विमा हप्ता रक्कम आहे आणि एकच विमा संरक्षित रक्कम आहे. बाकी आपण रब्बी हंगामासाठी पाहिलं तर रब्बी ज्वारी आहे त्याच्यासाठी 27,500 आहे, 27,500 ते 33,000 कारण जे बाजरीचं पीक आहे ते विविध जिल्ह्यामध्ये आहे, विविध त्यांचे कर्ज दर आहे त्यानुसार त्यांचे जे विमा संरक्षित रक्कम आहे ती बदलते.
1: कोणत्या जोखमीकरता शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल?
0: याच्यामध्ये जी आपली सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याच्यामध्ये आपण एकच जोखीम जी आहे ती कव्हर करत आहोत. याच्यामध्ये काय आहे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काय नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर दुष्काळ असेल, भूस्खलन, कीड रोग, याच्यामुळे जे काही हंगामाच्या शेवटी उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जी काही घट येते त्यानुसार आपण त्यांना ते विमा नुकसान जे आहे ते देतो.
1: आणि या जोखमीमध्ये पीक नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे?
0: आता याच्यामध्ये आपण एक सूत्र घेऊ आणि त्या सूत्राच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपण समजून घेऊ. म्हणजे हे नुकसान भरपाई निश्चित कशी केली जाते हे आपल्याला समजेल. आता हे नुकसान भरपाई ठरवण्याचं एक सूत्र आहे उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम. आता आपण मगाशी चर्चा केली की विमा संरक्षित रक्कम काय आहे, ती कशी ठरवली जाते, तर ती विमा संरक्षित रक्कम ही एक त्याच्या मधली संज्ञा आहे. दुसरं आहे उंबरठा उत्पादन. तर उंबरठा उत्पादन काय आहे?

0: पीक आहे त्या पिकाचं त्याच हंगामातील मागील 7 वर्षांमधील जी सर्वोत्तम 5 वर्ष होती त्याचं जे सरासरी उत्पादन आहे गुणिले जोखीम स्तर. आता ही जोखीम स्तर काय संकल्पना आहे तर ती आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व पिकांसाठी आपण तो 70% ठेवलेला आहे जोखीम स्तर. तेवढी जोखीम तो शेतकरी चालून आपली शेती करतो तर त्या जोखीम स्तराला गुणून जे उत्पन्न येईल त्याला आपण काय म्हणतो उंबरठा उत्पादन. आणि जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन, आता आपण हे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन कसं काढतो तर आपल्याकडे याला एक शास्त्रोक्त पद्धत आहे त्याला आपण पीक कापणी प्रयोग म्हणतो. हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत कृषी विभाग महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांचे क्षेत्रीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतात. याच्यामध्ये रॅन्डम पद्धतीने ते प्लॉट निवडले जातात ते क्षेत्र निवडलं जातं त्याच्यावरती सीसी एग्री ॲप हे जे आहे केंद्र सरकारचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण ते ऑनलाईन घेतो. ते GPS अनेबल्ड असतात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच ते प्रयोग तिथे घ्यावे लागतात. त्यावेळेस जी आपली विमा कंपनी आहे जी आपल्या विभागासाठी किंवा ती जिल्ह्यासाठी जी नेमून दिलेली आहे त्याचा प्रतिनिधीही तिथे उपस्थित असतो. तसेच ज्याच्या शेतावर ते ज्या शेतकऱ्याच्या शेतावर ते पीक कापणी प्रयोग घेतले जातात तो शेतकरी तिथे उपस्थित असतो. असे ते पारदर्शक पीक कापणी प्रयोग घेतले जातात त्यानुसार जे आपल्याला सरासरी उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण चालू वर्षाचं सरासरी उत्पादन म्हणून घेतो. आता ह्या दोन कन्सेप्ट आणि विमा संरक्षित रक्कम म्हणजे त्याला उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत त्याचं ह्या वर्षीचं उत्पादन किती टक्क्यांनी कमी आलं त्याच्या अगेन्स्ट त्याला विमा संरक्षित रकमेतून तेवढी रक्कम त्याला मिळते. आता हे सर्वच पिकांसाठी आहे परंतु याच्यामध्ये भात कापूस गहू आणि सोयाबीन या 4 पिकांसाठी आपण थोडी वेगळी पद्धत अवलंबतो. याच्यामध्ये आपण काय करतो हे जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढतो याच्यामध्ये जे आहे 50% भारांकन हे पीक कापणी प्रयोगांना देतो आणि जे उर्वरित 50% भारांकन आहे ते यष्टेक प्रकल्पांतर्गत जे आपल्याला तांत्रिक उत्पादन मिळतं त्या तांत्रिक उत्पादनाचा याच्यामध्ये आपण वापर करतो. एस्टेक म्हणजे काय तर इल्ड एस्टिमेशन सिस्टीम आहे. आपण जी आहे ती आपलं जे MRSEC आणि हैदराबादची एक संस्था आहे रिमोट सेन्सिंगची त्यांच्या माध्यमातून आपण जे आहे ते तांत्रिक उत्पादन त्याचं काढतो आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते चालू सरासरीचं ह्या 50-50% भारांकनातून ते चालू सरासरीचं उत्पादन काढतो. आणि जे पात्र शेतकरी आहेत याच्यामधून नुकसान झालेलं आहे ते पेरणीपासूनचे हंगामाच्या शेवटीपर्यंत जे काही विविध हवामान असतील कीड रोग असेल याच्यातून जे नुकसान जी घट आलेली आहे त्या घटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना नुकसान भरपाई देतो. ही जी नुकसान भरपाई आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे जमा केली जाते. याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
1: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम अटी आहेत का, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: या योजनेमध्ये सहभागी होताना सर्वप्रथम ते कुठून सहभागी होऊ शकतात, कोणत्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात, तर पीक विम्याचं जे आहे ते संकेतस्थळ आहे पोर्टल आहे त्याच्यामधून ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. विमा कंपनी त्यांचं स्वतःचं संकेतस्थळ राहतं, ती जी विमा कंपनी ज्या जिल्ह्यासाठी असेल तिथून ते शेतकरी त्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे आणि AIDE नावाचं एक ॲप आहे याच्या माध्यमातून बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत ते योजनेत थेट सहभागी होऊ शकतात. याच्यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की त्यांनी ते बँकेमधून त्यांनी योजनेसाठी नोंदणी करायची आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्वाची कागदपत्रे आहेत, 7-12 उतारा आहे, त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे, त्यानंतर पेरणी घोषणापत्र आहे आणि बँक खात्याचे तपशील आहेत. म्हणजे जर त्याला नुकसान झालं तर त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यासाठी त्याचे बँक खात्याचे तपशील आहेत.
1: भाडेपट्ट्यावर ज्याची शेती आहे त्या लोकांसाठी कसं असेल?
0: त्या लोकांसाठी मग तो जो नोंदणीकृत भाडे करार आहे किंवा भाडेपट्टा आहे तो ते संकेतस्थळावरती ते नोंदवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक तोही त्या शेतकऱ्याकडे असला पाहिजे. आणि ह्या सर्व माध्यम आहेतच, तसंच आपलं जे जनसुविधा केंद्र आहे CSC आपण ज्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो यांच्या मार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही शुल्काशिवाय पीक विमा अर्ज आपण दाखल करू शकतो. आपले जे शासनामार्फत हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना शासन जे आहे ते प्रत्येक विमा अर्जामाग जी आहे ती रक्कम देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाशुल्क CSC मार्फत अर्ज भरावेत. कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो हप्ता जो आहे विमा हप्ता तो थेट त्यांच्या

0: बँकेमार्फत जो आहे कापला जाईल.
1: बरं, आणि त्यांना इच्छा नसेल या विम्यामध्ये सहभागी होण्याची तर
0: आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर त्यांनी त्या बँकेला तसं कळवायचं आहे की मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा हप्ता कापला जाऊ नये, तर ती बँक त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणार नाही.
1: या योजनेत भाग घेण्यासाठीची मुदत काय आहे?
0: आता या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी त्या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या मुदती आहेत. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 ही मुदत आहे, रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर 2026 असेल, आणि केवळ ज्वारीसाठी जी आहे ती थोडी अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 अशी अंतिम मुदत आहे. उन्हाळी पिकांसाठी जी आहे ती 31 मार्च ही अंतिम मुदत असणार आहे. आणि यावर्षीचं आपण पाहतोय की अल्निनोची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे आपलं जे पावसाचा खंड असेल किंवा पावसाचे जे आगमन आहे आपले मान्सूनचे ते उशिरा झाले आहे, पुढे जाऊन खंड पडू शकतो, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शेती पिकांवर होणार आहे, त्याच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळं ती जी घट येणार आहे त्या घटीपासून जर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी कृषी विभागाची सर्व शेतकऱ्यांना अर्जदारांना आवाहन आहे.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणीचं सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचे 8:01 झाली आहे. प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे तवानी. यामध्ये आज आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांची रचना ऐकणार आहोत. संगीत दिले अशोक पत्की यांनी.

0: श्रोतेहो, एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज

0: प्राप्त होत।
1: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब। देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा। केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा। पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू। उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले। आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
2: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला। त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं। याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं। या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे। राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं। पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं। सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला। सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता।
1: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली। सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं यात नमूद आहे। E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे, असंही सरकारनं म्हटलं आहे। देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते।
3: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए, राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे, वे अपनी आवाज को बुलंद करे, देश को दिशा दे, और इसलिए मैं आशा करता हूँ और मुझे पक्का विश्वास है जहाँ तथ्य होते हैं, जहाँ तर्क होते हैं, वहाँ तूफान के लिए जगह नहीं होती है। अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है। मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है। मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ।
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली। पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं, त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे। तसंच नवी

इथल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं संयम पाळण्याचं शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदत कार्य सुरू केलं आहे. या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी KK यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनाऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट, पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई

0: केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रासंगिक. आजच्या या प्रासंगिक विशेष कार्यक्रमात आज आपण दोन विशेष दिनांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यातील पहिल्या भागात आपण एका अशा आकाशीय सोबत्यासंबंधी जाणून घेणार आहोत जे मानवाच्या जन्मापासून त्याच्या कल्पनाशक्तीचा, कुतूहलाचा आणि वैज्ञानिक प्रगतीचा अविभाज्य भाग राहिला आहे, तो म्हणजे चंद्र. दरवर्षी 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका खगोलीय वस्तूचा गौरव करणारा दिवस नाही, तर तो मानवी जिद्दीचा, विज्ञानावरील विश्वासाचा आणि अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचा क्षमतेचा उत्सव आहे. 1969 साली याच दिवशी अमेरिकेच्या अपोलो 11 मोहिमेतील अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झालं. त्यांनी उच्चारलेले शब्द आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात. हे एका माणसाचं छोटं पाऊल असलं तरी संपूर्ण मानवजातीसाठी ही एक महान झेप आहे. मित्रांनो, चंद्राचं आकर्षण हे आजचंच नाही, हजारो वर्षांपासून मानव रात्रीच्या आकाशात चंद्राकडे पाहत आला आहे. आपल्या आजी आजोबांच्या गोष्टींमध्ये सुद्धा चांदोबा असतो. लहान मूल रडत असेल तर आई त्याला चंद्र दाखवते. चांदोबा चांदोबा भागलास का हे गाणं प्रत्येकाने कधीतरी ऐकलंच असेल. कवीच्या कवितांमध्ये, चित्रकारांच्या चित्रांमध्ये, संगीतकाराच्या सुरांमध्ये आणि प्रेमकथांमध्ये चंद्राला एक वेगळं स्थान आहे. पण जसं जसा माणूस मोठा होतो तसं तसं चंद्राविषयीचं आकर्षण बदललं जातं. लहान मुलांसाठी चंद्र हा गोष्टीतील मित्र असतो. विद्यार्थ्यांसाठी तो विज्ञानाचा विषय बनतो. तरुणांसाठी तो संशोधन, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनातील करिअरची प्रेरणा ठरतो. म्हणूनच चंद्र हा कल्पनाशक्तीपासून विज्ञानपर्यंतचा प्रवास घडवणारा दुवा आहे. चंद्र आपल्यापासून सरासरी सुमारे 384,000 किलोमीटर अंतरावर आहे. तो पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तो स्वतः प्रकाश निर्माण करत नाही, सूर्यप्रकाश परावर्तित करून आपल्याला प्रकाशित करतो. दर महिन्याला दिसणाऱ्या त्याच्या कला, अमावस्या, शुद्ध चंद्रकोर, पौर्णिमा या मानवाला हजारो वर्षापासून वेळ मोजण्यास मदत करत आल्या आहेत. अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये चांद्र पंचांगाचा उपयोग आजही केला जातो. मित्रांनो, आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. जर पृथ्वीभोवती चंद्रच नसता तर कदाचित पृथ्वीवरील जीवन आज जसं आहे तसं राहिलंच नसतं. चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी निर्माण होते. या भरती ओहोटीमुळे समुद्री परिसंस्था टिकून राहतात. अनेक सागरी जीवांचं जीवनचक्र यावर अवलंबून असतं. पृथ्वीच्या फिरण्याच्या अक्षाला स्थिर ठेवण्याचं महत्त्वाचं कामही चंद्र करतो. त्यामुळे ऋतू तुलनेने नियमित राहतात आणि हवामानातील अतिशय मोठे बदल टाळले जातात. वैज्ञानिकांच्या मते चंद्र नसता तर पृथ्वीला अक्ष सतत बदलत राहिला असता आणि जीवनाच्या उत्क्रांतीवर त्याचा गंभीर परिणाम झाला असता. म्हणूनच चंद्र हा केवळ रात्री दिसणारा सुंदर गोळा नसून पृथ्वीवरील जीवनाचा एक महत्त्वाचा सहकारी आहे. याच चंद्राने मानवाला एक मोठं स्वप्न दिलं. आपण तिथे जाऊ शकतो का? 20व्या शतकात अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघ यांच्यात अंतराळ स्पर्धा सुरू झाली. अनेक वैज्ञानिकांनी अथक परिश्रम घेतले, असंख्य प्रयोग झाले, अनेक अपयश आली, काही अंतराळवीरांनी आपले प्राणही गमावले, परंतु मानवाने मात्र हार मानली नाही. 1959 सोव्हिएत संघाच्या लुना मोहिमेने चंद्राजवळ पोहोचण्याचा मार्ग दाखवला. त्यानंतर अनेक मानवरहित मोहिमा झाल्या आणि अखेर 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 मोहिमेद्वारे मानवाने चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवलं. त्यानंतर विज्ञान अधिक वेगाने पुढे गेलं. आज अनेक देश पुन्हा चंद्रावर संशोधन करत आहेत, कारण चंद्रावर पाण्याच्या स्वरूपातील बर्फ, खनिज संपत्ती आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक संसाधने मिळवण्याची शक्यता आहे. भविष्यात चंद्रावर कायमस्वरूपी संशोधन केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. मंगळ ग्रहावर जाण्यापूर्वी चंद्र हा मानवासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांनी अत्यंत कमी खर्चात जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक मोहिमा यशस्वी केल्या. सन 2008 चंद्रयान 1 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अणू असल्याचे महत्वपूर्ण पुरावे शोधून काढले. हा शोध संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आणि भारतीय विज्ञानाची जगभर प्रशंसा झाली. त्यानंतर 2019 चंद्रयान 2 मोहीम राबवण्यात आली. ऑर्बिटर आजही चंद्राभोवती कार्यरत आहे आणि महत्वाची माहिती पाठवत आहे. लँडरचे सॉफ्ट लँडिंग पूर्ण यशस्वी झाले नाही, परंतु त्या अनुभवातून भारतीय वैज्ञानिकांनी खचून न जाता अधिक मेहनत घेतली आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 23 ऑगस्ट 2023. संपूर्ण भारताचं लक्ष चंद्राकडे लागलं होतं. लाखो लोक दूरदर्शन समोर आपापल्या मोबाईल समोर बसले होते. अनेक जणांनी श्वास रोखून हा क्षण पाहिला आणि अखेर चांद्रयान 3 विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरला. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. त्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरला आणि अनेक वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवली. हा केवळ वैज्ञानिक विजय नव्हता, तर भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा विजय होता. आज जग भारताकडे केवळ लोकसंख्येच्या दृष्टीने पाहत नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनातील नेतृत्व करणारा देश म्हणून पाहत आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. मोठी स्वप्न पहा, प्रश्न विचारा, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विज्ञान समजून घ्या, प्रयोग करा. अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करा, कारण चंद्रावर पोहोचण्याचा प्रवास हा एका दिवसात झाला नाही. त्यामागे हजारो वैज्ञानिक अभियंते, तंत्रज्ञ आणि संशोधकांचे अनेक वर्षाचे परिश्रम आहेत. आज तुमच्या हातात मोबाईल आहे, संगणक आहे, इंटरनेट आहे. या साधनांचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करा. विज्ञानाची आवड जोपासा, कारण उद्याचा अंतराळवीर, उद्याचा वैज्ञानिक, उद्याचा चंद्राकडे पाहताना या सभागृहात बसलेला असेल. चंद्राकडे पाहताना फक्त त्याचं सौंदर्य पाहू नका, त्यामधील विज्ञान समजून घ्या, कारण प्रत्येक शोधाची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून होते. हे असं का बरं? तर चला, आंतरराष्ट्रीय चंद्र दिनानिमित्त आपण सर्वजण विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारण्याचा, संशोधनाची आवड वाढवण्याचा आणि भारताला अंतराळ क्षेत्रात आणखी उंचीवर नेण्याचा संकल्प करूया. याच प्रेरणादायी संदेशासह हा प्रासंगिक कार्यक्रमाचा पहिला भाग मी इथेच समाप्त करते.

आजच्या विशेष प्रासंगिक कार्यक्रमात दुसऱ्या भागात आपण आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस विषयक माहिती जाणून घेणार आहोत. 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका खेळाचा उत्सव नाही, तर बुद्धिमत्ता, संयम, दूरदृष्टी आणि शांत विचारशक्तीचा उत्सव आहे. बुद्धिबळ हा एक असा खेळ आहे की ज्यात शरीरापेक्षा मन अधिक धावतं. येथे वेगापेक्षा विचार महत्वाचा असतो, ताकदीपेक्षा डावपेच महत्वाचे असतात आणि प्रत्येक चाल आपल्याला निर्णय क्षमता, जबाबदारी आणि परिणाम यांची जाणीव करून देते. जगभर खेळला जाणाऱ्या बुद्धिबळाचा जन्म कुठं झाला हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर अभिमानाने देता येतं. या खेळाची मूळ भारतात आहेत. सुमारे 1500 वर्षांपूर्वी भारतात चतुरंग नावाचा खेळ खेळला जात होता. सैन्यांच्या 4 घटकांचे पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ प्रतीक म्हणून या खेळाची रचना झाली होती. पुढे हा खेळ पर्शियात गेला आणि त्याला शतरंज असे नाव मिळाले. त्यानंतर अरब देशांमार्गे तो युरोपात पोहोचला आणि कालांतराने आधुनिक बुद्धिबळाचा जन्म झाला. आज जगातील जवळजवळ प्रत्येक देशात बुद्धिबळ खेळले जाते. भाषेची गरज नाही, धर्माची गरज नाही, वयाची मर्यादा नाही, फक्त 64 चौकोन, 32 मोहरे आणि विचार करण्याची तयारी इतकंच पुरेसं आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन 20 जुलै रोजी साजरा करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. 20 जुलै 1924 रोजी जागतिक बुद्धिबळ संघाची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेने हा दिवस जगभर साजरा केला जातो. श्रोतेहो, बुद्धिबळ हा केवळ खेळ नाही, तो जीवनाचे सुंदर रूपक आहे.

राजा सर्वात महत्वाचा असतो पण सर्वात कमी चालतो. राणी सर्वात शक्तिशाली असते पण तीही नियमांच्या चौकटीतच खेळते. प्यादा सर्वात छोटा असतो परंतु योग्य वेळी योग्य मार्गाने पुढे गेला तर तो राणीही होऊ शकतो. यापेक्षा मोठा जीवनाचा संदेश कोणता असू शकतो? आज आपण महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याचाही अभिमानाने उल्लेख करायला हवा. सांगलीला बुद्धिबळाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. अनेक दशकांपासून इथं जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत आले आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये क्रीडा संस्था आणि बुद्धिबळ अकादमी यांच्या माध्यमातून हजारो मुलांमध्ये या खेळाची आवड निर्माण झाली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर असलेल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. सांगलीतील प्रशिक्षकांनी आणि क्रीडाप्रेमींनी केवळ स्पर्धाच घेतल्या नाहीत तर बुद्धिबळ संस्कृती रुजवण्याचं काम सातत्याने केलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील बुद्धिबळ चळवळीचे सांगलीचे स्थान नेहमीच महत्वाचे मानले जाते. आज अनेक उदयोन्मुख खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सांगलीचे नाव अभिमानाने उज्ज्वल करत आहेत. काही दशकांपूर्वी बुद्धिबळात भारताची उपस्थिती मर्यादित होती पण एका खेळाडूने संपूर्ण चित्रच बदलून टाकले. ते नाव म्हणजे विश्वनाथन आनंद, भारताचे पहिले ग्रँडमास्टर. आणि अनेक वेळा विश्वविजेते ठरलेले विश्वनाथन आनंद यांनी भारतीय बुद्धिबळाला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या शांत स्वभावाने, अफाट तयारीने आणि विजेच्या वेगाने चाल करण्याच्या शैलीने जगभरातील बुद्धिबळांना भुरळ घातली. आनंद त्यांच्या यशानंतर भारतात बुद्धिबळाची एक नवीन पिढी तयार झाली. आज भारत हा बुद्धिबळातील महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशभरातील हजारो मुले ऑनलाईन आणि प्रत्यक्ष स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगातील सर्वोत्तम खेळाडूंचे सामने घरबसल्या पाहणे, त्यांच्याकडून शिकणे शक्य झाले आहे. श्रोते हो, बुद्धिबळ खेळल्याने नेमकं काय मिळतं? सर्वप्रथम वाढवते ती एकाग्रता. प्रत्येक चाल विचारपूर्वक करावी लागते, त्यामुळं मन स्थिर करायला लागतं. दुसरा म्हणजे स्मरणशक्ती सुधारते. अनेक डावपेच, सुरुवातीचे प्रकार, शेवटचे डाव आणि प्रतिस्पर्धीच्या शक्यता लक्षात ठेवाव्या लागतात. तिसरं म्हणजे निर्णय क्षमता. कधी आक्रमण करायचं, कधी बचाव, एखादा मोहरा द्यायचा आणि मोठा फायदा मिळवायचा, हे सर्व विचार करून निर्णय घ्यायला लागतो. चौथं म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. पटावरील प्रत्येक स्थिती ही नवीन समस्या असते. तिचं उत्तर शोधताना मेंदू सक्रिय राहतो. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सामाजिक माध्यमांमुळे वेळ घालवण्याऐवजी दिवसातील थोडा वेळ बुद्धिबळासाठी दिला तर तो आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक करू शकतो. आज या निमित्ताने आपण एक संकल्प करूया. आपल्या घरातील मुलांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊया. आठवड्यातील काही वेळ या सुंदर खेळासाठी राखून ठेवूया. कारण बुद्धिबळ केवळ सामने जिंकायलाच शिकवत नाही, ते आयुष्य जिंकायलाही शिकवते. या प्रेरणादायी संदेशासह आजचा दोन भागांचा विशेष कार्यक्रम मी इथेच संपवते. आपण सर्वांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय चंद्र दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुन्हा एका अशाच प्रासंगिक विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ठीक 8:30 समाचार संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 249 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 106 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10:13 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार. श्रोते हो, आपल्या कार्यक्रमातलं आजचं पहिलं पत्र आहे. चंद्रशेखर पाटील, विमलताई पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप हे पत्र आलेलं आहे. यांनी गावाचं नाव असलेलं नाही आहे. नाही, त्याच्यानंतर आणखीन एक पत्र आलेलं आहे. सूर्यकांत चव्हाण यांचं आलेलं आहे. आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तळवेकर कागल कोल्हापूरहून पत्र आलेलं आहे. त्याच्यानंतर सुप्रिया ओमकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरीहून हे पत्र आलेलं आहे. या श्रोत्यांना ऐकायचं आहे प्रेम पर्वत या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं प्रेमरोग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपल्या कार्यक्रमातलं पुढचं पत्र आहे. आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्कामपोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तसंच आणखीन एक पत्र आहे. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली वरुटे, मुक्काम पोस्ट हासूर, दुमाला तालुका, करवीर जिल्हा कोल्हापूर. तसंच अतुल गौतम धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यडगुळ याही श्रोत्यांचं पत्र आहे. तसंच दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी परभणीहून, आणि तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथून. तसंच संघमित्र रेडिओ श्रोता संघ, पोफळी, जिल्हा यवतमाळ इथून, जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगणकर परिवार. आणखीन एक पत्र आहे. पंचशील रेडिओ श्रोता संघ, इस्लामपूर तालुका, जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा इथून, सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना, सुमेध कुमार दामोदर यांना ऐकायचं आहे दामिनी या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला आपकी पसंद हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.

आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. आज आपण प्रभुदेव सरदार यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत.

श्रोते हो, नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग शंकर ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.